भावार्थ दासबोध निरूपणकार पद्माकर देशपांडे भाग 230 दशक 18 समास 5 करंट परीक्षा निरूपण नाम समास जय जय रघुवीर समर्थ। धान्य भरपूर मोजलं पण त्या प्रमाणात ते भक्षण केलं नाही त्याप्रमाणे लोकांकडून मनन केलं जात नाही। पाठांतर म्हटलं तर भरपूर आहे पण अर्थ काय विचारला तर काही समजत नाही। अनुभव विचारला तर अंदाज पंचे काहीतरी सांगतात। शब्दरूपी रत्ने असतात त्यांची परीक्षा घेऊन त्याचा अनुभव घेऊन पावा नाही तर मग ते टाकून द्यावं। नामरूप सगळं सोडावं आणि अनुभव मांडावा। सार आणि असार हे एकच मानायचं हा मूर्खपणा आहे। कुलकर्ण्याने कोळ्याला म्हणजे निरक्षर शेतकऱ्याला समजवावे। उगीचच वाचायचं आणि दृष्टांत काही समजत नाही असं नको। जिथे काही समजत नाही तिथे काहीतरी सांगतो आणि विचारल्यावर वक्ता वसवस करतो। नाना शब्द एकत्र केले प्रचिती नसताना उपाय केले पण ते आणीबाणीचे वेळा वाया गेले। जातं घाईघाईने ओढलं आणि धान्य टाकत केला पण त्याच्यामध्ये पीठ काही बारीक होत नाही। घासामागे घास घातला चावायला अवकाश ठेवला नाही सगळा बोकणा भरला तर पुढे काय होईल। सभेतल्या हिशोबी कारभाराचं लक्षण म्हणजे एक क्षण देखील वाया जाऊ देऊ नये। सगळ्याचं अंतःकरण सांभाळत जायचं। सूक्ष्म नावं सुखानं घ्यायची जितकी तितकी रूपं ओळखायची ओळखून श्रोत्यांना समजून सांगायची समस्यापूर्ती करायची म्हणजे श्रोते आनंदित होतात आणि क्षणक्षणाला गोसाव्याला वंदन करतात। समस्या सुटली तर वंदन समस्यापूर्ती नाही झाली तर निंदा करतात। मग गोसाव्याने चिडचिड कशासाठी करायची। शुद्ध सोनं पाहून घ्यावं कस लावून त्याची परीक्षा घ्यावी म्हणजे श्रवण मनन हे प्रत्यय घेऊन पाहावं। वैद्याची प्रचिती येत नसेल व्यथा दूर होत नसेल तर त्याने लोकांवर कशासाठी रागवायचं। खोटं कुठेच चालत नाही खोटं कोणाला आवडत नाही। खरं असेल अनुभव असेल तर तो घ्यावा। लिहिणं येत नसताना व्यापार केला काही दिवस चालला पण जेव्हा हिशेब तपासणीस भेटला तेव्हा तो खोटा पडला। माहिती अनुभवाने साक्षीने बोलावं तसं नसेल तर तपासणीसाने काय करायचं सांगा बरं। आपण स्वतःच कोणता करायचा तर मग दुसऱ्याला काय समजावणार। माहिती नसेल तर कष्ट होतील। बळ नसताना युद्धावर गेला तर तो पराभूत होईल मग त्याने कोणाला दोष द्यायचा। अनुभव नसताना जी उत्तरं दिली जातात ती फोलपट समजावी। शिकवल्यावर राग येतो पण पुढे अद्दल घडते। खोटा असतो तो लोकांमध्ये उघडा पडतो। खरं सोडून खोटं घ्यायचं म्हणजे फजितीला पारावर राहत नाही। नारायणाने त्रिभुवनात काय नाही केला तो न्याय सोडला तर सगळं जगच पाठीमागे लागलं। भांडून भांडून किती शोभा करून घ्यायची। अन्याय अनेकांनी मान्य केले पाहिले नाही आणि ऐकले नाही ते वेड्यासारखं होईल। असत्य म्हणजे पाप सत्य हे स्वरूप दोन्हीमध्ये काय निवडायचं ते निवडा। मायेमध्ये बोलणं चालणं शब्द माया नसताना कसलं बोलणं। म्हणून निःशब्दाचं मूळ शोधावं वाच्यांश जाणून घेऊन सोडावा लक्षांश विचारपूर्वक घ्यावा। निःशब्द जे मूळ परब्रह्म त्याच्याबद्दल काही घोटाळा होत नाही। अष्टधा प्रकृती हा पूर्व पक्ष आहे तो सोडून अलक्षाकडे लक्ष लावावं। मनन करणारा आणि परम दक्ष असेल तोच हे करू शकतो। नानाकोंडा आणि कण हे एकच मानायचे हे चुकीचं आहे। रस आणि चोळट्या कोणत्या हे शहाणा माणूस ओळखतो। पिंडामध्ये नित्य विवेक ब्रह्मांडामध्ये सारा सार अनेक हे सगळे शोधून सार घ्यावं। मायेकरता अन्वय आणि संहारणी आहे। माया नसताना विवेक कसा करायचा। तत्वाने तत्व शोधावं महावाक्यामध्ये प्रवास प्रवेश करावा आत्मनिवेदन करून समाधान प्राप्त करावं असं समर्थ सांगत आहेत। इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास पंचम समाप्त। जय जय रघुवीर समर्थ।

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामाला अनन्य भावे शरण जा. प्रपंचामध्ये देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकानं आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असं आढळून येईल की आपलं हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचंच आहे. जो काही पैसा अडका मानमरातप आपल्याला मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळंच आहे हे प्रत्येकजण जाणू नये. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असतं ते त्याच्याच सत्तेनं होत असतं याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा. तो तुमचा अभिमान नष्ट करीत. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं. म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझं कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचं स्मरण करूया. राम करता असं जो म्हणेल तो सुखी, मी करता असं म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावं. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावं आणि मजेनं असावं, आनंदानं संसार करावा. तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनं होते आहे हे समजून समाधानात राहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असं वागल्यानं हवं नको पण नाहीसं होतं आणि अहमपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्य भावे शरण जा. रामा, तू ठेवशील त्यात आनंद मानेन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळं मदतीकरता हातच पुढं करत नाही, त्याला तो काय करणार. तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचं मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले आणि म्हणून ते समर्थ होऊ शकले. ज्यानं जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली जो जगाचा स्वामी होईल. म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनामध्ये आपला वेळ घालवावा. तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणामध्ये कर्तव्याला चुकू नये. आणि हाच खरं म्हणजे समाधानाचा मार्ग आहे. यातच सर्वस्व आहे. जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न असतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते. भगवंतानं गोपींना उपदेश केल्याचा ऐकिवत नाही. त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचं प्रेम एक त्याच्या नामानच साधणार आहे आणि म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा. भगवंत कृपा करेल हाच माझा आशीर्वाद आहे. राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोतेहो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण डवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. घडणाऱ्या मुलांसाठी भाग 31. आजच्या लेखाचं नाव आहे प्रार्थना, जीवन शुद्ध करणारी गंगा. बालमित्रांनो, आपल्या उच्चारांचेही पडसाद आपल्या आचारावर पडत असतात. आपण जे बोलतो त्याची कंपनं आपल्या हृदयावर उमटत असतात. ओठातून शब्द जितके बाहेर जातात तितकेच ते आतपर्यंतही पोहोचत असतात. म्हणूनच आपल्या थोर आचारवंत विचारवंत ऋषीमुनी पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणाची गुरुकिल्ली प्रार्थनांमधून आपल्या हाती दिली आहे. शब्दामधील मांगल्य पावित्र्य आपलं मन उजळीत प्रकट. जुन्या नक्षीदार शिशवी देव्हाऱ्यामध्ये एखादा नंदादीप असावा, पण त्या प्रकाशात सारा देव्हारा मंद शीतलतेजाने न्हात असावा, तशी आपल्या प्रार्थना अंतर्मनामध्ये न्हाऊ घालतात चंदनी सुगंधाने. प्रार्थना म्हणजे तरी काय हो? नुसती विनंती नाही देवाजवळ, केवळ मागणं नाही देवाजवळ. प्रार्थना ही जेव्हा कृतज्ञता होते तेव्हा या प्रार्थनांची फुलं देवाला अधिक आवडतात. ओठावर प्रार्थना आहे आणि मनामध्ये ही मोठी शूद्र मागण्यांची यादी आहे, ती प्रार्थना पोचणारच कशी देवाजवळ? जे लाभलंय त्याबद्दल मन कधी भरून येतं का आपलं? जे अवतीभोवती आपल्यासाठी उमललंय प्रकाशलंय, ज्या गंधाने प्रकाशाने आपण पूर्ण भिजून जातो का कधी? ते भिजणं असेल ना, तर ते भिजणं म्हणजेच प्रार्थना होय. पुष्कळदा ही भारावलेली अवस्था निशब्द असते. सारे शब्द जणू या मानसिक अवस्थेमध्ये शरण जातात. नुसते डोळ्यातून अश्रू उघळत असतात. हे अश्रू म्हणजेच प्रार्थना असतात. रामकृष्ण परमहंसाबाबत एक गोष्ट नेहमी सांगतात, तुम्हालाही ती आवडेल. कालीमातेच्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. नेमणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर खुश होते. हा नवा पुजारी पूजा फार छान करतो, धूप दीप लावून, पण केव्हा बघाव तर पूजाच नाही, केव्हा बघाव तर छान पूजा, 4 दिवस पुन्हा सामसूम. आत्ता याला काढून टाकावं. या निष्कर्षापत अधिकारी येतात. पण असा विचार अधिकाऱ्याच्या मनात येऊ लागला की त्याच रात्री अचानक कालीमातेच्या गाभाऱ्यातून धुपाचा परिमळ गमगमू लागे. खिडकीतून अधिकारी पाहत तर तुपाच्या दिव्यांच्या उत्सवात माता काली प्रसन्न दिसत असे. फुलांचा आणि गंधांचा सुवास गाभारा कमी पडून बाहेर येऊन दरवळू लागत असे. आणि हा पुजारी अश्रू उघडणाऱ्या नेत्रांनी ध्यानात भिजलेला असे. दुसऱ्या दिवशी मंदिराचे अधिकारी त्याला विचारत, अरे बाबा, हे तुझं काय चाललंय? केव्हा पूजा प्रार्थना तर केव्हा काहीच नाही, असं का बरं? रामकृष्ण म्हणत, आत प्रार्थना उमलली की पूजा आपोआपच सुरू होते. बालमित्रांनो, ही वाक्ये डोक्यावरून न जाता हृदयातून जायला हवीत. प्रार्थनेची जागा रिकामी आणि नुसती हातांनी पूजा करतोय, तजवीरी पुसतोय, फुलांचे हार चढवतोय, सगळं बाहेरचं वरवरचं, आत मात्र प्रार्थना नाहीच. आज तुमच्या या वयात यातला सखोल विचार चिंतन तुम्हाला कितपत कळेल हा भाग वेगळा, पण इतकी तरी कळेल ना की शुभ विचारांनी पवित्र इच्छेनं कृतज्ञतेनं मन भारावलेलं असलं की ती मनाची अवस्था म्हणजेच प्रार्थना, आणि तीच प्रार्थना होते. मित्रांनो, प्रार्थना जीवन शुद्ध करणारी गंगा या लेखाचा पुढील भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनः प्रक्षेपण रात्री 11 वाजता. जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आमचा नंबर आहे 8380016512. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात जगताना अनेकदा तुम्ही काय किंवा मी काय, कधी मनात तर कधी जनात व्हाय मी हा प्रश्न, उत्तर नसलेला हा प्रश्न अनेकदा आपण विचारतो. खरं ना? कुणी देवाला, कुणी दैवाला, तर कुणी स्वतःला, प्रश्नकर्त्याला तर मिळालंय कधी असं निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. मग मीच उत्तर आपण शोधून काढावं म्हणून मी शोध मोहिमेला लागले. आणि गंमत म्हणजे या शोध मोहिमेत उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नातली हवाच फुस्स झाली की हो. व्हाय मी मधला मी हा इंग्रजी भाषेतला असला काय किंवा आपल्या माय मराठीतला मी काय, या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातली एक निर्मिती. उत्तुंग पर्वतराजी, अथांग सागर किनाऱ्यावरच, असीम आकाशाखालच एक खर तर अगदी क्षुल्लक अस्तित्व. अगदी आजच्या मानवी जातीच्या 8 अब्जापेक्षाही अधिक असलेल्या लोकसंख्येतल्या गणतीतला एक अंक. हो, घराचा परिसर आणि गल्लीच्या आवाक्याबाहेर कुणाला नावानिशी सुद्धा माझी ओळख नसलेली ही व्यक्ती म्हणजे मी. पण माझ्या मीची मीच केलेली कल्पना मात्र अगदी गगनभेदी आणि सागरा सीमेपारची. मीपणाच्या मळभानं अशी झाकोळलेली की मी शिवाय माझ्या विश्वात कशाला कुणालाच अस्तित्व नाही. मी शिवाय विषय नाही, मी शिवाय विचार नाही. बघा हा मित्रमैत्रिणींनो, विचार करून आणि विचारा स्वतःला, पटतंय का? माझा मानच नाही तर अपमान सुद्धा मोठा, अगदी सगळ्यांपेक्षा वेगळा. माझं यश जसं मोठं सगळ्यात, तसंच मला आलेलं अपयश हार ही सुद्धा जगात सगळ्यात क्लेशकारक गोष्ट माझ्या वाट्याला आलेली. मला आयुष्यात भोगावे लागलेले कष्ट, दुःख, करावा लागलेला संघर्ष, त्याग खरं तर जगात कुणालाच करावा लागला नाही हा ठाम समज. पात्रता क्षमता असून सुद्धा मला हवं ते मिळालं नाही अशी एकमेव जगातली व्यक्ती म्हणजे मी. अशा या मीच्या घाण्याभोवती फिरणाऱ्या मीच्या तोंडी फक्त व्हाय मी प्रश्न फेर धरत असतो. गोल गोल त्याच्या भोवती फिरताना उघड्या डोळ्यांवरची झापडं आजूबाजूला बघूच देत नाहीत. जे मिळालंय त्याचं सुखही मकलावत नाही आणि मग मीचा हा खुंटा काही सुटत नाही. थोडा निवांत डोळस विचार करून जरा अवतीभवती पाहिलं तर हा हो, पण लक्षात कोण घेतो? वेळ नाहीच्या स्वभावी आड दडत व्हाय मीचा जप आपण जपत राहतो. दुःख उगाळत सुखाला पारखे होतो. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, व्हाय मीच्या या प्रश्नाला ठणकावून ठामपणे उत्तर द्या. आय एम नॉट द ओनली. आणि तुम्हाला कोणी जर व्हाय मी म्हणून आपलं दुःख, त्रागा, नैराश्य हे व्यक्त केलं तर त्यांनाही बजावा यू आर नॉट द ओनली. मित्रमैत्रिणींनो, या उत्तराचा प्रत्यय घ्या, मीच्या गुंत्यातून बाहेर या आणि मग दूर झालेल्या झापडांना डोळ्यांना दिसेल अवतीभोवतीचं वास्तव. माझ्यातल्या मीकडे लक्ष्मीनं पाठ फिरवली हो, पण त्या संकटाशी झुंजायला कुणाला आरोग्याचं बळ मिळालं तर कुणाला मनाचं बळ मिळालं. कुणातल्या मीकडे सरस्वतीचा वरदहस्त लाभला तर कुणाला संतती सुखाची समृद्धी मिळाली असेल. आणि जे माझ्याकडे नाही ते नसलेली
जगातली मी एकमेव व्यक्ती नाही हे स्वतःला बजावा. वाय मी म्हणणाऱ्यांनी अवतीभवती बघितल्यावर कळेल आय एम नॉट ओनली बट आय एम वन ऑफ देम. विचार केला की पटेल तुम्हाला मित्रमैत्रिणींनो हो पण लक्षात कोण घेतो. आनंद गाणं गाण्यापेक्षा रडगाणं अळवून मीच मोठेपण गाऊन गाऊन वाढवणं ही माणूस नावाच्या प्राण्याची सोपी साधी चाल. पण ठाम ह दुःख संकट अशा प्रतिकूलासाठी व्हाय मी म्हणणारा माणूस नावाचा लबाड प्राणी त्याच्या झोळीतल्या सुखद गोष्टींच्या बाबतीत मात्र मौन पाळतो बरं का. त्यावेळी तो चुकूनही व्हाय मी हा प्रश्न स्वतःलाही विचारत नाही आणि इतरांनाही. त्यापासून वंचितांची त्यावेळी त्याला आठवणही होत नाही. इतकंच नाही तर अशाच परिस्थितीतून किंवा त्याहूनही कठीण संकटाचा सामना करून ठामपणे उभं राहिलेल्यांची त्याला आठवण होत नाही की त्यापासून तो काही शिकतही नाही. खरंच मित्रमैत्रिणींनो पण हे असं झालं तर हो पण लक्षात कोण घेतो. मित्रमैत्रिणींनो पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. लक्षात घेण्यासारख्या आयुष्य आनंदवान बनवणाऱ्या अशाच छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करण्यासाठी हो पण तोपर्यंत लक्षात ठेवा हा

0: नमस्कार, मी मोहना कारखानीस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण प्रवास करत आहोत जर्मनी या देशात. मंडळी, मागील भागात आपण जर्मनीत फ्रँकफर्ट येथील सेंट बार्थोलोमेव इथे आलो होतो. हे चर्च मेन स्क्वेअर या भागात आहे. फ्रँकफर्ट हे शहर मंडळी खूप मोठे आणि वर्दळीचे असून प्रवासासाठी बस, ट्राम, ट्रेन आणि टॅक्सी ही वाहने उपलब्ध असतात. सगळीकडे जर्मन भाषा प्रामुख्याने बोलली जाते. अनेक ठिकाणी सूचना लिहिलेल्या असतात, पण अनेकदा त्या असतात जर्मन भाषेत, त्यामुळे थोडी पंचायत होते. म्हणून इथल्या एखाद्या इच्छित स्थळाला भेट देण्याआधी त्याविषयी व्यवस्थित माहिती काढून न्यावी. भारतातील प्रमुख शहरात भाषेची अडचण कमी येते असा माझा अनुभव आहे, कारण बहुतेक सूचना इंग्रजीत लिहिलेल्या असतात. तसेच अगदी सामान्य माणसालाही इंग्रजीचे 2-4 शब्द माहीत असतात, जी गोष्ट इथे अभावाने आढळते. असो, तुम्ही जरी प्रवासी कंपनीतून जात असाल तरी स्वतःकडे त्या स्थळाची प्राथमिक माहिती असणे जरुरी आहे असे मला वाटते. आपल्यासोबत एक छोटी डायरी, पेन, पेन्सिल बाळगावी. हल्ली स्मार्टफोनचा जमाना आहे, त्यामुळे गुगल सोबतच नोट्स काढण्याची सोय असते. मी स्मार्टफोन आणि डायरी दोन्हीचा उपयोग करते, त्यामुळे जरुरी माहिती सोबत ठेवणे सोपे जाते. मला वाटतं आजच्या काळात गुगल मॅप्स कसे वापरायचे याविषयी पण शिकून घ्यावे, त्यामुळे एखाद्या स्थळाकडे जाताना गोंधळल्यासारखे होत नाही. जर्मनीच्या प्रवासात मला गुगल मॅपचा अतिशय उपयोग झाला. त्याचा एक किस्सा मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण आधी आपली या चर्चची भेट पूर्ण करून घेऊया. हे चर्च आमच्या हॉटेलपासून चालत जाण्याच्या अंतरावर होते, म्हणून कोणतेच वाहन घेण्याचा प्रश्न आला नाही. चर्चची बांधणी 1295 आसपास झाली आहे, पण हे आजही उत्तम परिस्थितीत आहे. मंडळी, 1993 मध्ये हे चर्च कॅथेड्रल म्हणून घोषित झाले आणि 1995 साली राष्ट्रीय कल्चरल मॉन्युमेंट म्हणून मानले गेले आहे. दगडी बांधकाम असलेले हे चर्च भव्य आहे आणि ऐतिहासिक आठवणी करून देणारे आहे. कॅथेड्रल म्हणजे अनेक महत्वाच्या चर्चा, मसलती इथे होतात. तसेच चर्चच्या महत्वाच्या कामकाजाचे ठिकाण आहे असे मानता येईल, कारण बिशपचे मुख्य वास्तव्य इथे असते. ही वास्तू कुठूनही नजरेत बघण्यासारखी आहे, कारण चर्चचे लाल रंगाचे उंच मनोरे, मधोमध टांगलेले भव्य गोल घड्याळ लक्षात राहते. या ठिकाणी आल्यावर प्रत्येक चर्चला टांगलेल्या प्रचंड घड्याळांची आठवण होते आणि काळ कोणासाठी थांबत नाही असे जणू प्रत्येक चर्च आपल्याला सांगत असते असे मला वाटले. असो, आता कॅथेड्रलच्या आतमध्ये आलात तर टॉवरला 328 पायऱ्या आहेत आणि मनोऱ्याची उंची 66 मीटर आहे हे तुमच्या लक्षात येते. तुम्हाला शक्य असेल तर सगळ्या पायऱ्या चढून शहराचे दर्शन घेऊ शकता. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्या वेळात मी चर्चच्या दालनाचे आणि बांधकामाचे व्यवस्थित निरीक्षण केले. सेंट बार्थोलोमोचे नाव दिलेल्या वास्तूला गॉथिक स्टाईलमध्ये 1315 ते 1398 दरम्यान बांधले गेले आहे. मुळात हा एक राजवाडा होता जो लुई डी पायस याने 1822 ला बांधला होता. चर्च राजकीय संबंध वाढल्यावर 1562 मध्ये 10 जर्मन सम्राटांना आणि राजांना पवित्र रोमन साम्राज्यासाठी राज्याभिषेक केला गेला. त्या दालनाला इलेक्शन चॅपल असे म्हटले जाते. आता अर्थात या गोष्टी कालातीत झाल्या आहेत आणि इलेक्शन चॅपलमध्ये शांतपणे प्रार्थना केली जाते. शेवटी सामान्य माणसाला शांती आणि समता हवी असते हेच खरे असो. जर्मनीत झालेल्या युद्धांची झळ इथल्या सर्व वास्तूंना लागली आहे, पण अभिमानाची गोष्ट म्हणजे या लोकांनी पुन्हा ही वास्तू भरपूर कष्ट घेऊन आणि पैसे ओतून उभारली आहे. असो, आता थांबण्याची वेळ झाली आहे. पुढील भागात आपण आणखी मनोरंजक इतिहासाचा मागोवा घेऊया, त्याचबरोबर आपली भ्रमंतीही चालू ठेवूया. मंडळी, आजच्या या भागात मी मोना कारखानीस आपला निरोप घेते. यापुढील भागाला भेट देण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी.

हॅलो हॅलो हॅलो हॅलो बालमित्रांनो, हो आता माझ्या हातामध्ये एप्रिलचा मुलांच्या मासिकाचा अंक आहे आणि त्यात माझी आला वसंत वसंत नावाची सुंदर कविता आहे आणि मी आता तुम्हाला ती म्हणून दाखवणार आहे. ओ सगळीकडे वसंत वसंत फुललेला आहे, प्रसन्न वातावरण आहे. सध्या ऊन आहे गोष्ट खरी आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला सवय आहे त्याची. हो वसंत सगळीकडे फुलं फुलून गेलेलं आहे, मोहर येऊन गेलेला आहे. हो आंबे झुलतायत, आंबे खातोय आपण, हो की नाही. ही सगळी वसंताची किमाय आहे सृष्टीमध्ये. म्हणून मग मी लिहिलं, जादूगार जादूगार जादूगार हा वसंत, सृष्टीचा निर्माता हा निर्मी सर्वांना पसंत. आधी गळतात झाडे जुनी टाकून वसने, पर्ण पताका उडती पुन्हा फुलतो नव्याने. मोहरून अमृत हृदी चाहूल नव्याची, घम घमे वसुंधरा पळसनी पांगाऱ्याची. हो पळस पांगारे फुलले, मोहर फुललेला आहे, नाले लाल रंग आहे, नुसतीच फुलं आहेत, किती सुंदर दिसतात भरुणाऱ्यामध्ये ती. मोहरून अमृतारू देती चाहूला नव्याची, घम घमे वसुंधरा पळसनी पांगा.

झोपाळा झुलती हो, सध्या कैरा झोपाळा झुलतायत, वारा जोरदार आला की टप्पकन पडतायत, पाड पडतायत, बाळे खेळती हिंदोळा, कैरा झोपाळा झुलती, फांदीवर पोपटनी मैना गुलगुल बोलते हो, मस्त आंबे खाताय करून करून करून करून, भारद्वाज हाकारतो एग एग माझे राणी, आला वसंत दारात चला घालूया उखाणी, सारे टाकतात कात आणि नटती नव्याने, सृष्टी नाव घालतेच भल्या पहाटे दवाने, गवताला फुटे हसू डुलतच गात राही, वा किती छान कल्पना आहे, गवताला फुटे हसू डुलतच गात राही, अरे वसंता वसंता जरा गाणारे अंगाई, हो गवत सांगते जरा अंगाई गा रे मला, डुलते बघ मी, चैतन्याचे फुटे पेव शालू भरजरी हिरवा, फांदी फांदीवर

ते हो धूम पिवळीती सोनसीते लोंब्या येतील लहरून बरोबर. मार्च एप्रिल मध्ये लोंब्या लहरून येतात, तुळी धम्मक सोन सळी शेत वाऱ्यावर लहरतात डोलतात. अहो केवढं केवढं केवढं सृष्टीचं बघा देणं आहे आपल्याला, केवढं देणं आहे. आपल्याकडे सहा ऋतू आहे, वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर. हो आणि या जोडी जोडीने येणाऱ्या या ऋतूंमध्ये सृष्टीची वेगवेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. हो वसंतामध्ये सृष्टी फुलून येते, पावसाळ्यात सृष्टी धो धो धो धो पाण्याने न्हाऊन निघते, झाडं ओले होतात, पानं चमकायला लागतात, रस्ते नद्या होतात, झाडे आपली प्रतिबिंबे बघतात, खुशीने हसू लागतात, रस्त्यांना आंघोळ मिळते, रस्तेही खुशीत असतात, ते पावसाळ्यात मग नावा सोडतात. हो की नाही, छत्री घेऊन माझी नातसुद्धा नावा सोडायला अंगणामध्ये जाते. हो खळखळ खळखळ पाणी अंगणात वाहतं, नद्या दुथडी भरून वाहू लागतात, आणि पावसाळा संपला रे संपला की मग काय, हिवाळ्याची गुलाबी गुलाबी चाहूल, थंडीची गुलाबी गुलाबी चाहूल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला लागू लागते, आणि बघता बघता थंडीचा कडाका इतका वाढतो की जानेवारीमध्ये आपल्याला हुडहुडी भरते, आणि दुलया ब्लँकेट शेकोट्या यांची मग धूम उडते. हिवाळ्यात भरपूर भरपूर छान छान भाज्या खायची पण इच्छा होते, फळं पण भरपूर येतात. हल्ली तर काय फळं आता सगळ्याच ऋतूंमध्ये यायला लागलेले आपल्याला दिसत आहेत. अ वाटाणा सुद्धा जो हिवाळ्यात 2-3 महिने मिळायचा तो आता अगदी थोडासाच गॅप पडतो आणि लगेच मिळायला लागतो. ती सगळी विज्ञानाची किमय आहे आणि आपल्याला ते हवंच आहे. ताजी ताजी फळं हवी आहेत, ताजी ताजी फुलं हवी आहेत, आणि ते सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्ग भरभरून देत असतो. हो हिवाळ्यात झाडं कातर टाकतात, निष्पर्ण होतात, उघडी बोडकी दिसू लागतात, झाडांच्या पानांच्या काड्या काड्या होतात, असं वाटतं की अरे बापरे ही झाडं वाढली की काय. पण नाही, जमीन ही आपली माता, ही फार ग्रेट आहे, इतकी ग्रेट आहे की तुम्हाला त्याचा अंदाजसुद्धा येणार नाही. झाडाची मुळं घट्ट धरून ठेवते, तिच्या पोटात जे पाणी असेल थोडंफार उन्हाळ्यातसुद्धा झाडं शोधत शोधत लांबवर आपली मुळं घेऊन जातात. आणि बागेच्या झाडात जसं पाणी घालतो ना आपण, तसं पाणी न घालता रानातली झाडं स्वबळावर. हो माणसाने जगावं ते स्वबळावर, स्वतःच्या हिमतीवर. ही रानातली झाडं मोकाट असतात, ऊन वारा पाऊस त्यांना झडपतो पण ते मुळीच डगमगत नाही. वारा आला रे आला, भरदार वारा आला रा की खाली झुकतात वर जातात, खाली झुकतात वर जातात, कमरेमधून वाकून वाकून धरणीला जणू काही नमस्कार करतात. म्हणते धरणी माता तू वाऱ्याने डोलवते का आम्हाला, बघा म्हणजे त्या वाऱ्याचा त्रास मानून न घेता त्या वाऱ्यावर ते डोलतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या हल्ल्यामुळे त्यांची मुळं घट्ट होण्याची प्रक्रिया अधिकाधिक मजबूत होत जाते. हो वाऱ्याने झाडं हलतात पण उन्मळून पडत नाही, मोठी झाडं पडतात पण ती छोटी झाडं आहेत, त्यांची वाढीची प्रक्रिया चालू असते. आणि माय माती त्यांची मुळं आपल्या हृदयात घट्ट पकडून ठेवते, त्यांना आश्रय देते. आणि झाडांची तिची बाळं वर आकाशात जायची स्वप्न बघू लागतात, वर वर जातात. आणि मग हा सहा हिवाळा निष्पर्ण करून गेलेला संपला रे संपला की मग आपल्याला वसंताची चाहूल लागते, होळीनंतर ऊन फुलू लागतं, आणि मग हळूहळू वसंताचा माहोल तयार होऊन सृष्टीमध्ये चैतन्य पसरू लागतं. बाळ कैऱ्या धरू लागतात, मोहोर येऊ लागतो, सगळी झाडं मोहराने बहरून जातात. मंद मंद असा किंचितसा असा सुगंध सुटतो आणि झाडं जणू

देतात प्रचंड. झाड म्हणजे भावा म्हणा, पळस म्हणा, पांगारा म्हणा, गुलमोहर म्हणा, ही झाडं सौंदर्याचे प्रतीक आहेत. भरपूर दृष्टीसुख ते आपल्याला देतात. उन्हाळ्यात दुसरे कुठलीच झाडं फुलत नाहीत, पण भावा, पळस, पांगारा आणि गुलमोहर यांचं वर्चस्व असतं. आणि गुलमोहराची फक्त फुलंच फुलं फक्त आता तुम्हाला दिसतील, जिकडे तिकडे जरा नजर वर करून बघत चला रस्त्याने जाता तेव्हा. सध्या गुलमोहराला पाने नाहीत, काही झाडांना आहेत, पण जास्त करून फक्त फुलांचं छत्र तुम्हाला दिसेल. तसंच पळस पांगाऱ्याचं सुद्धा आहे, नुसती फुलंच फुलं, फुलंच फुलं, साध्याच्या आकाराची त्यांची फुलं आपल्याला दिसतात आणि मन कसं प्रसन्न होऊन जातं. म्हणून तुम्हाला म्हटलं मी की सगळे ऋतू, हे सहा ऋतू, या दोन दोन ऋतूंची जोडी आपल्याला उन्हाळा, पावसाळा, हिवाळा याचं दर्शन घडवतात. सृष्टी फळते, फुलते, डुलते, आनंदाने नाचते, भरभरून धान्य धुन्य संपत्ती हो, कनिष संपत्ती, फळ फुलं काय देत नाही ही धरती आपल्याला. ही धरतीच तर सगळं देते ना आपल्याला, खनिजापासून तर फुलापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात आपण जी वापरतो ते सगळं सृष्टीचं देणं आहे. आणि या सृष्टीला निसर्गातल्या सगळ्या घटकांची, चंद्र, तारे, नक्षत्र, वारे या सगळ्यांची प्रचंड साथ आहे. हे सगळे आपल्याला जगवतात, म्हणतात जगा, उपभोगा, आनंद घ्या. या सगळ्या गोष्टी आम्ही माणसाला अर्पण करतो आहोत आणि ते सगळं भरभरून आपल्याला पुरून उरेल. हो, एक दाणा पेरा, कणसाला हजार दाणे येतात. एक दाणा पेरावर एकच आला असता तर आपलं काय झालं असतं मंडळी? देणं शिकावं ते पृथ्वीकडून, देणं शिकावं ते सूर्याकडून, देणं शिकावं ते चंद्राकडून, आणि देणं शिकावं ते वाऱ्याकडून. हो, क्षणभर हा वारा थांबला जीव कसा कासावीस कासावीस कासावीस होतो, घामाघूम होतो. म्हणून या सृष्टीकडून आपण द्यायला शिकलं पाहिजे. काय द्यायला शिकलं पाहिजे? घ्यायला नाही. हे सगळे घटक तुम्हाला वारंवार सांगते मी की हे सगळे घटक आपल्याला देतात. आता बघा, मे महिन्याचा पुण्याचा छावाचा अंक आला आहे. आता मगाशी तुम्हाला मी वसंताची कविता म्हणून दाखवली, हो की नाही? आता त्यांचा हा अंक त्यांनी निसर्गाला वाहिलेला होता. जे काही लिहायचं ते निसर्गाविषयी लिहायचं असं आम्हाला लेखकांना सांगितलेलं होतं. म्हणून आम्ही बहुतेक सगळ्या लेखकांनी निसर्गावरती कविता म्हणा, लेख म्हणा त्यांना पाठवले आणि मेचा नुकताच तो अंक माझ्याकडे आला आणि त्यातली निसर्ग नावाची माझी कविता. आता मगाशी पण आपण निसर्गच पाहिला, आता पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळूया. ऐका, हा निसर्ग म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय हो? पाने, फुले, झाडे, वेली, आणखी असते काय? हो, निसर्ग म्हणजे काय? पाने, फुले, झाडे, वेली, आणखी असते काय? रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी, रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी, झुकू झुकू त्याच्या मधून जाते अगीन गाडी, खळा खळा वाहता झरा तिथून वाहत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? वाऱ्यावरती डोलतात पा सुंदर से ते माड, वाऱ्यावरती डोलतात पा सुंदर से ते माड, हसून जवळ बोलावते ते उंच उंचच झाड, गवतावरती तव बिंदू दिल खुलासा हसतात, आणि पाण्यामध्ये कमळे मनसोक्त डोलतात, फुल पाखरे आणि भुंगी रुंजी घालत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? उद्याने जेथे बहरती मधमाशा गाती, हिरवेगार दिसतात बांध सळसळणारी शेती, भिरभिरणारी पाखरे तेथे रोवतात आपले पाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? भरकन आकाशातून चादर येते खाली, पक्ष्यांची भर समूहाने भरकन आकाशातून

चादर येते खाली, शाळू वरती नाचते मग किलबिलणारी बोली, चिपटा दाणे चिवचिवणारे असतात त्यांचे बाप माय. निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, चंपक चाफा जाई जुई कोरांटी तगर, गुलाब मोगरा शेवंतीचे झेंडूचे नगर, कुंद केवडा बकुळीचे गाव बहरत जाय. निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, अशा नगरात जावे जिथे असतात झाडे वेली, पक्षी बोलतात तेथे फक्त मिठी गोड बोली, झाडे लावा पाणी घाला संवर्धन करा हाय. निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, एक झाड वाचवते एक एक मानव, एक झाड वाचवते एक एक मानव, प्राणवायूचे देते झाड बनू नका दानव, प्राणवायूच देते झाड नका बनू दानव, पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय, पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय, निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय, पाने फुले झाडे वेली आणखी असते काय, निसर्ग म्हणजे काय हो, निसर्ग म्हणजे काय. का मंडळी कळलं का मग, निसर्ग म्हणजे काय, काय मंडळी समजलं ना, निसर्ग म्हणजे काय समजलं की नाही. हो समजलं, आता काय खूप लहान नाही आहात तुम्ही, बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या तुम्हाला हो की नाही. आता थोडे थोडे मोठे मोठे होत चाललात तुम्ही, बऱ्यापैकी समज येत चालली आहे तुम्हाला हो की नाही. म्हणून मग पृथ्वी सृष्टी पाणी हे आपले जीवन दाते आहेत, तो त्यांना आपण कधीच नजरेआड करता कामा नये. त्यांच्याकडे केलेलं थोडंसंही दुर्लक्ष आपल्याला खूप महागात पडू शकतं. मग दोन कविता ऐकून झाल्या, निसर्गाविषयी बोलून झालं, डोक्यात तुमच्या शिरलं आहे, तुम्ही संवर्धन करणार आहात. मागच्या वेळी तुम्हाला मी बिया लावायला सांगितलेल्या आहेत, पाऊस पडला की बिया घेऊन जायच्या खिशात आणि रानात वनात जिथे तिथे जाल तिथे फेकायच्या, काही कष्ट करायचे नाही आहेत तुम्हाला. जंगल दिसलं शेत दिसली की बिया फेका, बघा कसे टरारून आपोआप वर येतील, तुम्हाला काही कष्ट घ्यायची गरज नाही. सृष्टी सगळं बघून घेते, ती तिच्या लेकरांना वाढवते, झाडांना वाढवते, कळलं का. मग आता काय डुगडुग राजा उतरला, राजा हो हो खूप आवडतं तुम्हाला ते, ऐका बरं. जय हनुमान, जेलर म्हणतो, जेलर माहिती आहे ना, तुरुंगाचा जेलर. जेलर सांगतोय, काल आमच्या तुरुंगातील कैद्यांनी रामलीला सादर केली हो, रामायणातील काही प्रसंग आपण नाट्यरूप देतो ना त्याला, तर असे काही प्रसंग सादर केले. मित्र म्हणतो चांगली गोष्ट आहे की, त्या तेवढं नाराज व्हायचं काय कारण आहे. जेलर म्हणतो, अरे हनुमानाचे काम करणारा कैदी संजीवनी वनस्पती आणायला गेलाय कालपासून, तो अजून आला नाही. कळलं का मंडळी, संजीवनी आणायच्या निमित्ताने कैद्याने पलायन केलं, ते केलं तो काही सापडला नाही, आला नाही परत. मस्त संधी साधली त्याने, निबंध लिहा बघा काय, मी लक्षाधीत झालो तर, बापरे मी लक्षाधीत झालो तर, या विषयावर वर्गातील सगळी मुले निबंध लिहित होती. एक मुलगा मात्र स्वस्त बसून होता. गुरुजींनी त्यांना विचारले, तुला निबंधाचा विषय समजला नाही का, तू का बसून आहेस. मुलगा म्हणाला, मी निबंध लिहिला आहे. त्याने वही दाखवली, त्यावर लिहिले होते, मी लक्षाधीत झालो तर असा बसून राहील. वा रे पट्ट्या वा, काय दूरचा विचार करतो रे तू. वा बाबांची भीती. राजू, अरे माझ्या बाबांना रस्ता क्रॉस करायची भीती वाट असावी. राजू म्हणतोय, अरे माझ्या बाबांना रस्ता क्रॉस करायची भीती वाटत असावी. विजू म्हणतो, कशावरून तुला असं वाटतं. राजू म्हणतो, अरे रस्ता करताना ते माझा हात घट्ट धरून ठेवतात. किती हुशार आहे राजू, त्याचा हातमधील घट्ट धरून ठेवतात म्हणजे काय त्यानं रस्ता क्रॉस करायची भीती वाटते काय. फरक. शिक्षकांनी एका मंत्र्याच्या मुलाला विचारले, राजू
दुष्काळ व पुऱ्यात काय फरक आहे? दुष्काळ व पुऱ्यात काय फरक आहे? राजू म्हणाला, दुष्काळात माझे वडील जीपने दौरे करतात आणि पूर आल्यावर हेलिकॉप्टरने. बापरे, बघा बघा बघा, जिथे आपण राहतो, जे आपण बघतो, ते त्याचं जग असतं. मंत्र्याचा मुलगा आहे, दुष्काळात लोकांना खायला मिळत नाही, पण त्याचे वडील जीपने दौरा करतात आणि पूर आल्यावरती लोक खाली वाहतात, मरतात, त्यांना मंत्री महाशय हेलिकॉप्टरने वरून बघतात. जाऊ द्या. ऑल इंडिया रेडिओ. रेडिओ घेण्यासाठी एक ग्राहक रेडिओच्या दुकानात गेले. त्याने एक रेडिओ पसंत केला व दुकानदाराला विचारले, पण यात सगळी स्टेशन लागतात ना? हो, खात्री करून घ्यायला हवी ना, सगळी स्टेशन लागतात की नाही? दुकानदार म्हणाला, पोलीस स्टेशन व रेल्वे स्टेशन सोडून इतर सगळी स्टेशन लागतात. मस्त जोक आहे ना? आळशी. आळस म्हणजे काय या विषयावर 10 वेळी निबंध लिहा. आळस म्हणजे काय या विषयावर 10 वेळी निबंध लिहा. असा प्रश्न प्रश्नपत्रिकेत एक विषय होता. असा प्रश्नपत्रिकेत एक विषय होता. एका मुलाने आपल्या उत्तरपत्रिकेतील 10 ओळी कोऱ्या सोडून दिल्या आणि शेवटच्या ओळीवर लिहिले, आळस हा असा असतो. मी नुसता बसून राहतो. वाक्य पूर्ण करा. शिक्षकांनी बाळूला सांगितले, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. हो, असतो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स. शिक्षकांनी बाळूला सांगितले, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा. आणि वाक्य सांगितले, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी बाळूने पुढे लिहिले, लाईट बंद करून कपडे बदलावे. पुढचं काय माहिती तुम्हाला? काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नये. हो की नाही? का म्हणतोय बट्ट्या? काय लाईट बंद करून कपडे बदलावे? का मंडळी, आवडला का? मग हुशार ना हो. सुट्ट्या चालू आहे, सुट्ट्या. कोणी मामाच्या गावाला गेलंय, कोणी आत्याच्या गावाला गेलंय, कोणी मावशीच्या गावाला गेलेलं आहे. आंबेच आंबे आलेले आहेत. मी लहानपणी मामाच्या गावाला जायचो मंडळी, असे किलोने आंबे नसायचे तेव्हा. आमच्या मामाच्या कोठ्यामध्ये बागडी भरलेली असायची आणि त्या बागडीच्या कोठ्यामध्ये हे पोत्याने 2-4 पोते आंबे कैऱ्या, मामाच्या शेतातलं झाड होतं ना, त्याच्या कैऱ्या उतरवलेल्या असायच्या पाडाला आलेल्या. आणि त्या कैऱ्या त्या कोठ्यामध्ये बाजरीत मामा टाकून द्यायचं, वरून बाजरी लुटून द्यायचं. मग काय, आम्ही गेलो मामाच्या गावाला, हात घातला की आला आंबा हातात पिकलेला मस्त पिवळा, तिथेच चोळायचा, तिथेच खायचं, सालं फेकली कैरी कोय फेकली की झालं. तुम्हाला आश्चर्य वाटेल, आमच्या ते कुठलंही बंधन नव्हतं. किती आंबे खायचे, केव्हा खायचे, कुणी खायचे, कुणीही आम्हाला विचारत नसे. वाटलं भूक लागली, फिरून हुंदडून आलो इकडून तिकडून, की घातलात कोठ्यात, की काढली कैरी, की खाल्ली खाल्ली. लहानपणी एकदा मला मांडळ नावाच्या गावावरून एकदा मला आठवत नाही कुठे चाललो होतो आम्ही, तर मांडळ नावाच्या गावावरून आम्ही चाललो होतो, बैलगाडीत बसलो होतो, 3-4 गाड्या एकामागं. हो, ते काही लग्न वगैरे काही असावं, मी खूप लहान होते, मला आठवत नाही आता. तर 3-4 बैलगाड्या एकामागे, हो, पूर्वी बैलगाड्या जायचं ना लग्नाला सुद्धा, तर चाललो होतो आम्ही. आणि अमरायतनं आमची गाडी चालू लागली. वा वा म्हणजे काय सांगू तुम्हाला. अहो, त्या अमरायमध्ये त्या आम्हाला इतक्या कऱ्या लगडलेल्या होत्या की आम्ही बैलगाडीत नुसतं उभे राहिलो ना, तरी हाताला कऱ्या येत होत्या. वा वा वा, बघा, मी इतकी लहान होते, कदाचित 5-6 वर्षाची असेल, कदाचित, माहीत नाही. पण तेव्हा पाहिलेलं ते दृश्य आत्ताही मला जसंच्या तसं दिसते. बैलगाड्या चालल्या आहेत, आम्ही सगळ्या करवल्या बसलोय त्याच्यामध्ये, दुरकरी गाडी हाकतोय आणि आंब्याच्या कैऱ्यांच्या खालून आमच्या गाड्या चालल्या आहेत. काही मंडळी उठली, त्यांनी 2-4 कैऱ्या तोडल्या आणि खाल्ल्या सुद्धा. तसंच एकदा आम्ही, आमच्या धंदाई देवी कुलदेव होता, 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, धंद्याच्या दर्शनाला आम्ही गेलो. झुळझुळझुळझुळ नदी वाहत होती आणि मंडळी त्या झुळझुळी वाहणाऱ्या नदीच्या काठावर पूर्ण आंबराई होती, पूर्ण आंबराई. त्या नदीमध्ये आम्ही पाय धुतले, आंबराईची सावडी बघितली, आश्चर्याने त्या आंब्याच्या झाडांकडे पाहिलं. इतकं छान वाटलं, हिरवेगार दाट अशी ती आंब्याची राई पाहून मन प्रसन्न झालं. आणि मग आम्ही आमच्या धंद्याच्या दर्शनाला गेलो. तेव्हा मंदिर एकदम साधं होतं, छोटंसं होतं. आत्ता मंदिर आता जीर्णोद्धार झालेला आहे. आत्ता पण मी जाते आणि मंडळी मला खूप दुःख होत आहे. अहो, नदी हरवली आहे. मी खोटं नाही सांगते तुम्हाला, नदी नाही आहे.
नदीमध्ये घर बांधलेत लोकांनी आणि आमराई छे तिचा तर मागमूस सुद्धा नाही. मागमूस सुद्धा नाही. बापरे, तुमच्याशी बोलताना मला प्रचंड खेद होत आहे. माणूस काय करतोय, स्वतःचा सर्वनाश करून घेतोय. आमराई गेली, नदी गेली, अशीच परिस्थिती जिकडे तिकडे आहे. बागा जात आहेत, तोडल्या जात आहेत, पेरूच्या बागा तुटत आहेत, आंब्याच्या राह्या तुटत आहेत आणि प्रचंड 35-35 मधली इमारती उठत आहेत. काय होणार आहे आपलं, काय भवितव्य आहे, गॉड नोज, माहीत नाही मला. तुम्हाला सांगतानाही वाईट वाटतंय. तुम्ही मात्र झाडांची कधीच अवहेलना करू नका, प्लीज. बाय बेटांना.

0: राम राम मंडळी, मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत. माणूस जिवंत राहायला पाहिजे. जिवंत राहणं म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं नाही. माणसानं जिवंत राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षण त्याला उपभोगता आला पाहिजे. प्रत्येक क्षणात त्याच्याकडनं असं वागलं गेलं पाहिजे ना की समोरच्याला आनंद वाटतो. तुसळेपणाने बोलणं, कोणाला मुद्दाम टोचून बोलणं, तो माणूस जिवंत नसतो. जिवंत माणूस म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे यार मला त्याला भेटायचं आहे. का पत्र नाही मेरको मिळणं आहे उसके. कोणाशी तरी तुम्हाला मनापासून बोलायचं, तुम्ही काय करता? तुम्हाला 100 मित्र आहे, तुम्ही काय करता? नाही यार उसको मिळतंय. भले तुम्ही 3 महिन्यानंतर जाता त्याच्याकडे, तो तुम्हाला असा भेटतो की यार त्याला मित्र म्हणतात. आणि तुम्हाला त्याची गरज का वाटते? कारण तो पॉझिटिव्ह आहे, तो आयुष्य जगलाय, तो राखून बोलत नाही, तो तुमचा ऐकू शकतो, तुमच्या दुःखावर तो तेल टाकत नाही, आणि तुम्ही जे सांगता ते जगाला ऐकवत नाही. तो जिवंत माणूस. आयुष्य आजारपण येतं, रिटायरमेंट येते. बरेच लोक अरे मी 58 रिटायर होणार म्हणून 55 आयुष्यातून हरायला लागतात. तुम्ही काय करणार? मी एवढ्या मोठ्या पोस्टवर होतो मग नंतर काय? त्याला पैशाची भीती नसते, पण काय. पण असेही लोक असतात ज्यांना नोकरी करतायत मोठ्या पोस्टवर, ना फिट आहेत, आणि अचानक त्यांना आजार पण काहीतरी येतं आणि ते संपतात. आणि असे लोक आहेत मंडळी जे मोठ्या पोस्टवर असतात, काम करत असतात, आजारपण येतं, ते आजारपणाला स्वतः लढतात, आजारपणाला हरवतात, ते आजारपण पुन्हा येतं, पुन्हा त्याला हरवतात आणि लोकांना जगायला शिकवतात. असेच डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण पाटील आपल्या बरोबर आहेत. प्रवीण दादा राम राम.
1: नमस्कार.
0: एक गाणं ऐकवा.
1: दिये जलते हैं, फूल खिलते हैं, दिये जलते हैं, फूल खिलते हैं, बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिये जलते हैं.
0: क्या बात मंडळी. या माणसाचं ऑपरेशन झालेलं आहे. या माणसाला पार्किन्सन्स आहे. पार्किन्सन्स म्हणजे ट्रेमर्स, कंप, वात. आणि हा माणूस आनंदानं जगतोय, जगवतोय. टेबल टेनिस खेळायला हा माणूस अमेरिकेला स्वतःहून जातो, काश्मीरला फिरायला जातो. आजारपणाखाली लोकांकडनं सिम्पथी मागत नाही. प्रवीण दादा, आजार येतो माणसाला, प्रत्येकाला आज ना उद्या येतो, पण तुमच्यात अशी काय क्वालिटी आहे की तुम्ही त्या आजारपणावर मात केलीत?
1: जिंदगी जिंदा दिली का नाम आहे, मुर्दा दिल क्या खाक जिया करते है.
0: हा स्वभाव पहिल्यापासून होता.
1: येस.
0: तुम्ही डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर होतात बरोबर. ते तुम्ही क्षेत्र निवडलं का ती आवड होती?
1: तसं म्हणजे मी धुळ्यासारख्या एका छोट्या शहरातनं आलोय आणि परिस्थिती गरिबीची होती आमची.
0: आई वडील?
1: वडील क्लार्क होते वन विभागात आणि आई गृहिणी होती. आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे पण वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा काहीतरी शिकून घ्यावा. परिस्थिती नसताना त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये मला टाकलं.
0: वा.
1: कणोसा कॉन्व्हेंटला पहिली ते चौथी कणोसा कॉन्व्हेंटमध्ये शिकलो. चौथी ते नंतर मग पाचवी ते अकरावी, जुनी 11 होती आमची. 1974 शेवटची बॅच आमची ती.
0: अभ्यासात कशी होतात?
1: अभ्यासात सोयंसो.
0: ओके.
1: म्हटलं पहिलं मागच्या बेंचवर बसून बसायचं.
0: अच्छा. स्वभाव कसा होता शाळेत?
1: खोडकर.
0: अच्छा.
1: अत्यंत खोडकर.
0: अच्छा.
1: आणि सगळे म्हणजे असं की हा मुलगा काय होणार आहे बाबा, पुढे शिकणार आहे का नाही.
0: अच्छा, अशी परिस्थिती होती
1: की. आणि लहानपणापासून म्हणजे सायकल नव्हती, काही नव्हती, पायी जायचो 5 किलोमीटर शाळेमध्ये.
0: अरे वा.
1: देवपूर भागात राहतो, शाळा होती 40 रोडला.
0: अच्छा.
1: तिथून पायी पायी जायचो. माझे 2 खास मित्र होते, शिवजी चव्हाण, नंतर डॉक्टर नागसेन रामराजे, आता डॉक्टर ते मोठे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून रिटायर झाले.
0: क्या बात.
1: आणि शिवजी चव्हाण ते पण फॉरेस्ट ऑफिसर माझ्या बरोबर होते. म्हणजे आम्ही KG पासून 12 पासून तर 11 बरोबर होतो.
0: ओके.
1: शिवाय चव्हाण मी तर ग्रॅज्युएशन पर्यंत बरोबर होतो.
0: अच्छा.
1: आणि एक आमचे सर होते साहेबराव पाटील, माझ्या वडिलांचं नाव पण एस बी पाटील आणि त्या काकांचं नाव पण सरांचं पण नाव एस बी पाटील, साहेबराव पाटील. ते शिवजी होते, ते अवॉर्ड विजेते आहेत, म्हणजे स्पोर्ट्स टीचर होते ते.
0: ओके.
1: कॉलेजला त्यांचा मुलगा मी पण लहानपणापासून बरोबर. सॉरी, तो आज या जगात नाही
0: आहे.
1: दिलीप साहेबराव पाटील कस्टम ऑफिसर होता, असिस्टंट कलेक्टर म्हणून रिटायर झाला. रिटायर म्हणजे रिटायर व्हायचं असतानाच वारला तो.
0: ओके.
1: म्हणजे माझ्यानंतर मी रिटायर झालो 2016 31 मार्चला आणि सप्टेंबरला तो वारला. तर दोन वर्ष बाकी होते अजून रिटायर झालं, त्यांनी 60 आमचं 58 होतं. आणि असंच कॉलेजचं शिक्षण पण असंच खेळत झालं. लहानपणापासून गोष्टीची पुस्तकं वाचायची आवड, चांदोबा, चंपक, नंतर वेताळ कथा, फॅन्टम, फ्लॅश गॉर्डन,
0: टार्झन.
1: आणि वडिलांना पण मुलं इंग्लिश मिळू शकतो, इंग्लिश पिक्चर जे सिरियल दाखवायचे त्यावेळेस ते पिक्चर होते आपले व्हेरी इगल्स डेअर, लेन्स ऑफ नेरॉनिक्स,
0: मेकॅनाइज्ड गोल्ड,
1: जेम्स बॉन्डचे सगळे पिक्चर. आणि मग आणि पुस्तक वाचायचे एवढे वेळ की ते पुस्तक मी अजून जपून ठेवले. चांदोबा
0: म्हणजे अवंतर वाचायचे तुम्ही?
1: हा, ते पण अभ्यासाच्या पुस्तकामध्ये पुस्तक ठेवून वाचायचो. म्हणजे माझे मित्र होते राजू नाना वगैरे, ते सगळे कॉलेजचा अभ्यास करायचे, त्या अभ्यास करायचे मी पुस्तकांमध्ये बाबुराव अण्णांकरांचे झुंजार कथा वाचायचो, गुरुनाथ नाईकांची काळापहाड, आपले हे गोलंदाज वगैरे, कॅप्टन दीप, नाईट किंग वाचायचो. नंतर मग थोडे आपले शहीद.
0: पण परीक्षा पास करत होतात?
1: परीक्षा पास होतो. गणितात पहिले 14-15 पैकीच्या पैकी मार्क मिळायचे.
0: हो, मग कसं काय तुम्ही बॅक बेंचर असून सुद्धा?
1: नाही, ते अभ्यासात लक्ष नसायचं ना, खेळाकडे लक्ष जास्त.
0: अच्छा, म्हणजे शेवटच्या 8 दिवसात बॅटिंग करायची?
1: शेवटचे 24 तासात.
0: काय बोलतो.
1: आणि मग हायस्कूलला गेलो, हायस्कूलला पण असंच मित्रांवर खेळण्यामध्ये दिवस गेले.
0: हायस्कूल कुठे गेलो? धुळ्यालाच.
1: हा, सेंट जेवियर्स हायस्कूलला होतो 11वीपर्यंत. आणि 11वीच्या विद्यार्थ्यांचं आता म्हणजे सगळे ॲडमिट 50 वर्षानंतर नाशिकला घेतले. 1974 बॅच होती आमची. त्यांचं हे घ्या, गॅदरिंग घ्या, टू गेट टुगेदर घ्या, पण ते कोणीच तयार नाही. शेवटी माझी बायपास जायचं ना म्हटलं, अरे मी वरतून जाऊन आलोय परत,
0: तरी
1: या म्हटलं सगळे नाशिकला. मग मी 2023 घेतली गेट टुगेदर.
0: ओके.
1: 22 ऑपरेशन झालं, डिसेंबर 22 बायपास सर्जरी झाली.
0: ओके.
1: त्यांना म्हटलं 6 महिने झाले, मला डॉक्टर म्हणे तुम्ही 8 महिने घरचे बाहेर पडायचं नाही, जखम हे असतं काही खेळू नका, चोरून लपून रॅकेट लपून टेबल टेनिस खेळायला जायचो 3 महिने झाले. तिथे लोक म्हणजे तुम्ही कसं काय आले रॅकेट, म्हटलं घरी सांगणार पाहिजे वॉकिंग करायला चाललोय म्हणून.
0: अच्छा.
1: म्हणजे कधी कधी खोटं बोलून पण. आणि मग शाळेत आवड होतीच, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, खो खो, रनिंगची. लहानपणा ते सर आमचे होते साहेब, त्यांनी बाळकडून दिलं होतं आम्हाला. कॉलेजला पण सायन्सला ऍडमिशन घेतली. मॅथ्स सर आमचे होते, सर मॅथ्स कच्चं होतं, म्हणजे हायस्कूलचं मॅथ्स कच्चं होऊन गेलं थोडंसं. इतिहासाचे सरवाळ्या पार्टनर असायच्या, कंटाळा यायचा. हे पुस्तक वाचायला सुरुवात त्यानंतर मग ते इतिहास पुस्तक गोष्टी पुस्तक म्हणून वाचायला लागलो.
0: अच्छा.
1: असे शिवाजी महाराज होते, असे गांधीजी होते, असे हिटलर होते, सगळे स्टोरीप्रमाणे वाचतो. आणि मॅथ्सला मग आमचे दडे सर होते, आणि मग 9वी-10वीला मॅथ्स घेतला. सगळ्यांनी हायर मॅथ्स घेतलं, मी पण हायर मॅथ्स घेतलं. हायर मॅथ्सला फर्स्ट क्लास पडलं.
0: अरे वा.
1: नंतर मग ते म्हणे की शेवटचे सांगा सर, म्हणतो सोशल स्टडीज मध्ये जॉग्राफी, सिव्हिक्स आणि मॅथ्स असतात ना, हिस्ट्री, ते घ्यायला लागला. स्पेशल जॉग्राफी घेतला, तो कॅन्सल केला, तरी ते घेऊन पास झालो. म्हणजे सेकंड क्लासमध्ये झालो, फर्स्ट क्लास काही मिळालं नाही, सेकंड क्लासमध्ये झालो. आणि माझ्या बरोबर सगळे मित्र कोणी इंजिनिअरिंगला गेलं, काही स्पोर्ट्समध्ये माझ्यासारखे कॉलेजला. आणि असं मग परीक्षा देत देत पहिल्या पिढीला गचका खाला एक पहिला सायन्सचा. आमच्याकडे 6 वाजेपासून पिक्चर लागायचे, 6 ते 9, 9 ते 12, 12 ते 3, 3 ते 6, 7 ते 9, 9 ते 12. ते एक तर असं
0: मस्तीखोरी लहान मुलगा जिवंत होता.
1: हा, विशेष म्हणजे की रेकॉर्ड असं आहे की 9 ते 12 सकाळ, 6 ते 9 तर पाहिलं, तर रात्री 9 ते 12 पर्यंत पाहिलं.
0: 500
1: एवढं पण रेकॉर्ड आहे.
0: अच्छा.
1: आणि दुसरं एक रेकॉर्ड असं आहे की माझा वाढदिवस करायचो आम्ही लहानपणी, गणपती बसवायची लहानपणापासून सवय.
0: अच्छा.
1: गणपती बसवताना ते आरास वगैरे करणं, डोंगर दर्या वगैरे, त्यावेळेस काही गुगल नव्हतं, काही नव्हतं, आपल्याला स्वतः बनवायचं, पोते टाकून ते हिमालय बनवायचे ते. आणि वाढदिवस पण साजरा कसा करायचा, सगळे मित्र माझ्या घरी यायचे, नाटक बसवायचे, राजा आणि आपले विष्णू, लक्ष्मी, शंकर, पार्वती, असं नाटक बसवायचं. तर असे सगळे दिवस मजेत गेले. आणि नंतर कॉलेजला गेलो, कॉलेजला पण NCC जायचं होतं, तब्येत सर पातळ होतं ना, तिथे सिलेक्शन करणारे लोक म्हणे अरे बारका पोरका पळायचं, पहिल्या वेळेस सिलेक्शन नाही झालं NCCला. मग सर आमचे बदाने सर होते, DD बदाने सर, ते NCCचे होते. तर रिक्वेस्ट केली सर मला तुम्ही कॉम्पिटिशन घ्या सगळं पळा मला. तर त्यांच्यामध्ये मी पहिला आलो. मग त्यांनी मला घेतलं, हाईट पण बसवतो सगळं बसवतो, फक्त बारीक असल्यामुळे, काटक असल्यामुळे. आणि परिस्थिती एवढी बारीक होती की 1972 दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये, रोजगार आम्ही सुरू झाले तेव्हा. त्याच 3 रुपये रोजाने काम पण केलं तिथे जाऊन.
0: अरे वा.
1: इंग्लिश मिडियमची शाळेचे पुस्तकं, ड्रेस सगळं झालं माझं तेवढ्याचे. आणि 10वीला असताना आपले अरविंद इनामदार साहेब तेव्हा SP होते, जे IG म्हणून रिटायर झाले, DG म्हणून रिटायर झाले. तर त्यांनी त्या रोड सेफ्टी पेट्रोल म्हणून नवीन स्क्वॉड स्थापन केलं, त्यावेळेस त्यांनी मात्र घेतलं
0: RSP ना.
1: RSP. तर त्यावेळेस मी पहिले तिथे त्या स्क्वॉडमध्ये होतो.
0: ओके. म्हणजे मग फॉरेस्टची काय एंट्रन्स एक्झाम दिली का?
1: नाही, मग कॉलेजला गेल्यानंतर मग एमपीएससीला जायचं, मग तेव्हा पीएसआय वगैरे आर्मीचं डोक्यात वेळ होतं. एनसीसी बी सर्टिफिकेट पास झालो, सी सर्टिफिकेट पास झालो, नंतर मराठा इन्फंट्रीचं बेळगाव आपलं आहे ना, मराठा लाईट इन्फंट्री, तिथे एक महिन्याचा कोर्स केला, कामटीला नागपूरला मिलिटरीचं कॅम्प केला, तेव्हा डोक्यात फक्त मिलिटरीच घुसायचं एवढं होतं आणि देशभक्तीचं नसंच भेटली. अजूनपर्यंत एकही जेणं टाळेल नाही,
0: अरे
1: फक्त आजारी असताना बळजबरी मग ते टीव्ही समोर जेणं केलं.
0: क्या बात आहे,
1: दिल्लीवर जेणं फडकत तेव्हा राष्ट्रपतींचे असते तेव्हा, पण टाळलं नाही कधी. आणि मग एमपीएससीची परीक्षा आमची ते तेव्हा रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पदांची परीक्षा निघाली होती. पीएसआयला पण परीक्षेला गेलो होतो, एमपीएससीची परीक्षा दिली, पण पीएसआय व्हायचं नव्हतं, मग ओरला गेलोच नाही.
0: अच्छा.
1: नंतर मग एमपीएससी दिले, 8 मित्र आम्ही गेलो फिरायला, त्या स्पेशल सब्जेक्ट मॅथ्स घेतला जो मला सगळ्यात कठीण जायचा.
0: ओके.
1: आणि बीएससीला मी तेव्हा होतो, एसआय बीएससीला, तेव्हा माझा विषय होता केमिस्ट्री बायोलॉजी आणि झुओलॉजी, म्हणजे बी बी ग्रुप होता. एमपीएससीला घेतला विषय मॅथ्स 200 मार्काचा. पण एक होतं की समजा 100 मार्क झाले, 100 मार्क झाले, 100 पेळायलाच पाहिजे, बाकीचा पेपर सोडून द्यायचा नाही करायचा. 200 मार्कापैकी 150 सोडवलं आणि 50 मार्क सोडवलं, 150 एकशे 49 मिळालं तुम्हाला त्या मार्क. आणि मित्र म्हणे, चला आता काय पेपर देतो, झाला का? म्हटलं झाला माझा पेपर. समोर पिक्चर मेट्रो सेटर, 2 पिक्चर 5 बसलो असं. त्यावेळेस सेमिस्टर पद होती बीएससीला, तर अभ्यास करायचं म्हटलं तर एकदा बसलं की मग ते पाठवून द्यायचं.
0: एक पाठी,
1: हा एक पाठी नाही म्हणतं असं, मेमरी होऊन जायची बघ थोडीशी. आणि पण माइंड फ्रेश राहायचं, मग काय करायचं आता समजा 3 पेपर आहे, 3 ते 4, 6 12-3 पिक्चर पाहायचा आणि मग पेपर द्यायचा, मग हा मग तो पेपर लिहायचा.
0: मग फॉरेस्ट ऑफिस मध्ये गेला?
1: नाही, एमपीएससीची परीक्षा दिली. मग मग त्यावेळेस अचानक मेसेज आला की तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचं आहे. 1979 साली परीक्षा दिली, 80 मार्चला इंटरव्ह्यूला गेलो. तिथं पण सगळे मोठे मोठे, त्या फक्त एकच सेट होतं मुंबई आणि 20 जागा भरायच्या होत्या आमच्याला. तर ते म्हणजे 12वी पासच्या बेसवर गेलो मी. 12वी पास बीएससीला होतो, पण बीएससी नाही झालं पूर्ण माझं. तर 12वीच्या बेसवर 2 ट्रेनिंग होतं आणि बीएससी केलं तर 1 ट्रेनिंग होतं. तिथे होते आमचे चेअरमन त्यावेळेस देवधर साहेब, ते प्रश्न मराठीतून विचारायचे. नंतर डॉक्टर सुरेश होते असिस्टंट चेअरमन, व्हाईस चेअरमन, ते इंग्लिशमध्ये विचारायचे. नंतर चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आय एम कुरेश होते, ते हिंदी मध्ये विचारायचे. हाच असं ड्रेस होता, काय वगैरे घालून. त्यांना सांगितलं की बाब मराठी मध्ये, त्यांनी मराठी उत्तर दिलं, इंग्लिश मध्ये विचारलं, इंग्लिश मध्ये उत्तर दिलं, आणि हिंदी मध्ये उत्तर दिलं तर हिंदी मध्ये दिलं. तेवढी आपली तब्येत सोबत 26 किलोमीटर चालत, तेव्हा टेस्ट होती.
0: अरे बापरे,
1: 4 तास 26 किलोमीटर जायचं.
0: ओके.
1: म्हटलं सर काहीच नाही, म्हटलं मी 32 किलोमीटर पायी आलोय मुंबईहून, पनवेल ते मुंबई पायी आलोय. म्हटलं अरे कस काय म्हणे, म्हटलं आते बारा भेटल गेलो, घराला कुरूप होतो, पैसे फक्त 60 खिसे होते.
0: अच्छा.
1: आता रस्ते माहित नव्हते, तेव्हा मुंबईला काही जीपीएस नव्हते, मॅप वगैरे काही नव्हते, आणि लोकल ट्रेन पण नव्हते काही जास्त. एक 50 पैशाचा पाव घेतला, 25 पैसे चहा होती आणि पायपाय निघालो. पण रात्री संध्याकाळी 6 निघतो, रात्री 2 मुंबईत पोहोचलो.
0: बापरे,
1: हे माहित नव्हतं मुंबईच्या कुठे टोकाला निघू. तेव्हा तो क्रिक बीच वैसे आपले वाशी होता ना, वाशी नवी मुंबई वगैरे सगळं तेव्हा जंगल होतं, काय नव्हतं. त्या जंगलात रात्री 2 प्रवास करत करत कुर्ल्याला तेव्हा कुर्ल्याला राहायचे आत्या वगैरे. तेव्हा इतक्या रात्री कुठला काय नाही म्हटलं, पनवेल गेलो भेटायला. ते घरी कोण होते, पायपाय आलो. पायपाय आलो म्हणे एवढं 35 किलोमीटर. म्हटलं हो, काही वाटलं नाही जंगल भीती नाही वाटलं. म्हणून नाही तो क्रिक बीच सुनसान होता तेव्हा, म्हणजे तो आजूबाजू सगळे जंगल आहेत ना. त्यावेळेस बरं ट्रेनिंग असं होतं की आपण लोक सांगायचे इथं भूत आहे, इथं जाऊ नको, तुम्ही मुद्दा म्हणते जाऊन बसायचो.
0: अच्छा.
1: ते
0: म्हणजे बंडखोर स्वभाव पहिल्यापासून.
1: हा, भीती नव्हती माहिती, म्हणजे मृत्यू येणार तर कधी येणारच आहे, तो आज किंवा उदय येईल, तो आज येईल का उदय त्याच्यासाठी कशाला घाबरायचं. आपलं जेवढं जीवन जगायचं तेवढं जगायचं ना आपण.
0: क्या बात आहे, बोलतो बोलतो 1/2 तास झालाय. पुढच्या रविवारी हा विषय आपण कंटिन्यू करू.
1: येस.
0: पण सॅल्यूट,
1: थँक्यू.
0: पहिल्यापासूनच म्हणजे पॉझिटिव्ह होतात, त्याचा नंतरच्या जीवनात किती फायदा होतोय. म्हणजे बाळाचे पाय पाळण्यात दिसत तसला प्रकार आहे, नाही का? राम राम मंडळी, काही गरज वाटली तर भेटूया.

भावार्थ दासबोध, निरूपणकार पद्माकर देशपांडे, भाग 230, दशक 18, समास 5, करंट परीक्षा निरूपण नाम समास। जय जय रघुवीर समर्थ। धान्य भरपूर मोजलं पण त्या प्रमाणात ते भक्षण केलं नाही, त्याप्रमाणे लोकांकडून मनन केलं जात नाही। पाठांतर म्हटलं तर भरपूर आहे पण अर्थ काय विचारला तर काही समजत नाही। अनुभव विचारला तर अंदाज पंचे काहीतरी सांगतात। शब्दरूपी रत्ने असतात, त्यांची परीक्षा घेऊन त्याचा अनुभव घेऊन पावा, नाही तर मग ते टाकून द्यावं। नामरूप सगळं सोडावं आणि अनुभव मांडावा। सार आणि असार हे एकच मानायचं हा मूर्खपणा आहे। कुलकर्ण्याने कोळ्याला म्हणजे निरक्षर शेतकऱ्याला समजवावे। उगीच वाचायचं आणि दृष्टांत काही समजत नाही असं नको,

जिथे काही समजत नाही तिथे काहीतरी सांगतो आणि विचारल्यावर वक्ता वसवस करतो. नाना शब्द एकत्र केले, प्रचिती नसताना उपाय केले, पण ते आणीबाणीचे वेळा वाया गेले. जातं घाईघाईने ओढलं आणि धान्य टाकत केला, पण त्याच्यामध्ये पीठ काही बारीक होत नाही. घासामागे घास घातला, चावायला अवकाश ठेवला नाही, सगळा बोकणा भरला तर पुढे काय होईल? सभेतल्या हिशोबी कारभाराचं लक्षण म्हणजे एक क्षण देखील वाया जाऊ देऊ नये. सगळ्याचं अंतःकरण सांभाळत जायचं, सूक्ष्म नावं सुखानं घ्यायची, जितकी तितकी रूपं ओळखायची, ओळखून श्रोत्यांना समजून सांगायची, समस्यापूर्ती करायची, म्हणजे श्रोते आनंदित होतात आणि क्षणक्षणाला गोसाव्याला वंदन करतात. समस्या सुटली तर वंदन, समस्यापूर्ती नाही झाली तर निंदा करतात. मग गोसाव्याने चिडचिड कशासाठी करायची? शुद्ध सोनं पाहून घ्यावं, कस लावून त्याची परीक्षा घ्यावी, म्हणजे श्रवण मनन हे प्रत्यय घेऊन पाहावं. वैद्याची प्रचिती येत नसेल, व्यथा दूर होत नसेल तर त्याने लोकांवर कशासाठी रागवायचं? खोटं कुठेच चालत नाही, खोटं कोणाला आवडत नाही. खरं असेल, अनुभव असेल तर तो घ्यावा. लिहिणं येत नसताना व्यापार केला, काही दिवस चालला, पण जेव्हा हिशेब तपासणीस भेटला तेव्हा तो खोटा पडला. माहिती अनुभवाने साक्षीने बोलावं, तसं नसेल तर तपासणीसाने काय करायचं सांगा बरं? आपण स्वतःच कोणता करायचा तर मग दुसऱ्याला काय समजावणार? माहिती नसेल तर कष्ट होतील. बळ नसताना युद्धावर गेला तर तो पराभूत होईल, मग त्याने कोणाला दोष द्यायचा? अनुभव नसताना जी उत्तरं दिली जातात ती फोलपट समजावी. शिकवल्यावर राग येतो पण पुढे अद्दल घडते. खोटा असतो तो लोकांमध्ये उघडा पडतो. खरं सोडून खोटं घ्यायचं म्हणजे फजितीला पारावर राहत नाही. नारायणाने त्रिभुवनात काय नाही केला? तो न्याय सोडला तर सगळं जगच पाठीमागे लागलं. भांडून भांडून किती शोभा करून घ्यायची? अन्याय अनेकांनी मान्य केले, पाहिले नाही आणि ऐकले नाही ते वेड्यासारखं होईल. असत्य म्हणजे पाप, सत्य हे स्वरूप, दोन्हीमध्ये काय निवडायचं ते निवडा. मायेमध्ये बोलणं चालणं, शब्द माया नसताना कसलं बोलणं? म्हणून निःशब्दाचं मूळ शोधावं, वाच्यांश जाणून घेऊन सोडावा, लक्षांश विचारपूर्वक घ्यावा. निःशब्द जे मूळ परब्रह्म, त्याच्याबद्दल काही घोटाळा होत नाही. अष्टधा प्रकृती हा पूर्व पक्ष आहे, तो सोडून अलक्षाकडे लक्ष लावावं. मनन करणारा आणि परम दक्ष असेल तोच हे करू शकतो. नानाकोंडा आणि कण हे एकच मानायचे हे चुकीचं आहे. रस आणि चोळट्या कोणत्या हे शहाणा माणूस ओळखतो. पिंडामध्ये नित्य विवेक, ब्रह्मांडामध्ये सारा सार अनेक, हे सगळे शोधून सार घ्यावं. मायेकरता अन्वय आणि संहारणी आहे. माया नसताना विवेक कसा करायचा? तत्वाने तत्व शोधावं, महावाक्यामध्ये प्रवेश करावा, आत्मनिवेदन करून समाधान प्राप्त करावं, असं समर्थ सांगत आहेत. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे करंट परीक्षा निरूपण नाम समास पंचम समाप्त. जय जय रघुवीर समर्थ.

0: नमस्कार, मी दत्ता सरदेशमुख नाशिकहून बोलतोय. आजच्या आपल्या कार्यक्रमात ऐकूया,
1: श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. रामाला अनन्य भावे शरण जा. प्रपंचामध्ये देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको. प्रत्येकानं आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असं आढळून येईल की आपलं हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेचंच आहे. जो काही पैसा अडका मानमरातप आपल्याला मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येकजण जाणू नये. म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असतं ते त्याच्याच सत्तेनं होत असतं याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका. गर्व झालाच तर रामाची आठवण करा, तो तुमचा अभिमान नष्ट करीत. नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो, तोट्याच्या वेळी दैव आठवतं. म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा. माझं कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही. प्रत्येक कर्माच्या वेळी त्याचं स्मरण करूया. राम करता असं जो म्हणेल तो सुखी, मी करता असं म्हणेल तो दुःखी. लहान मुलाप्रमाणे निरभिमान असावं. रामालाच सर्व समर्पण करू आणि समाधान मानून घेऊ. रामाला शरण जावं आणि मजेनं असावं, आनंदानं संसार करावा. तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावं. प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेनं होते आहे हे समजून समाधानात राहा. वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको. असं वागल्यानं हवं नको पण नाहीसं होतं आणि अहमपणाला जागाच उरत नाही. तेव्हा आता एक करा, रामाला अनन्य भावे शरण जा. रामा तू ठेवशील त्यात आनंद मानेन अशी त्याच्या चरणी मस्तक ठेवून प्रार्थना करा. तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे. आपण अभिमानामुळं मदतीकरता हातच पुढं करत नाही, त्याला तो काय करणार. तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा, तो तुम्हाला खचित देईल. पण जे मागाल ते मात्र हिताचं मागा. समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले आणि म्हणून ते समर्थ होऊ शकले. ज्यानं जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली जो जगाचा स्वामी होईल. म्हाताऱ्या असतील त्यांनी भगवत भजनामध्ये आपला वेळ घालवावा. तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणामध्ये कर्तव्याला चुकू नये. आणि हाच खरं म्हणजे समाधानाचा मार्ग आहे, यातच सर्वस्व आहे. जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न असतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते. भगवंतानं गोपींना उपदेश केल्याचा ऐकिवत नाही, त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या. भगवंताचं प्रेम एक त्याच्या नामानच साधणार आहे आणि म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा. भगवंत कृपा करेल हाच माझा आशीर्वाद आहे. राम करता आहे अशी ज्याची दृढ श्रद्धा त्यालाच आस्तिक म्हणावा. जानकी जीवन स्मरण जय जय राम.
0: श्रोते हो, हा होता आपला आजचा कार्यक्रम. पुन्हा भेटूयात.

0: नमस्कार श्रोते हो, मी अरुण सूर्यवंशी.
1: जीवन मूल्यांचं अक्षय पात्र या मालिकेत आपण ऐकणार आहोत प्राध्यापक प्रवीण दवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. घडणाऱ्या मुलांसाठी भाग 31. आजच्या लेखाचं नाव आहे प्रार्थना, जीवन शुद्ध करणारी गंगा. बालमित्रांनो, आपल्या उच्चारांचेही पडसाद आपल्या आचारावर पडत असतात. आपण जे बोलतो त्याची कंपनं आपल्या हृदयावर उमटत असतात. ओठातून शब्द जितके बाहेर जातात तितकेच ते आतपर्यंतही पोहोचत असतात. म्हणूनच आपल्या थोर आचारवंत विचारवंत ऋषीमुनी पूर्वजांनी मानवजातीच्या कल्याणाची गुरुकिल्ली प्रार्थनांमधून आपल्या हाती दिली आहे. शब्दामधील मांगल्य पावित्र्य आपलं मन उजळीत प्रकट. जुन्या नक्षीदार शिशवी देव्हाऱ्यामध्ये एखादा नंदादीप असावा, पण त्या प्रकाशात सारा देव्हारा मंद शीतल तेजाने न्हात असावा, तशी आपल्या प्रार्थना अंतर्मनामध्ये न्हाऊ घालतात चंदनी सुगंधाने. प्रार्थना म्हणजे तरी काय हो? नुसती विनंती नाही देवाजवळ, केवळ मागणं नाही देवाजवळ. प्रार्थना ही जेव्हा कृतज्ञता होते तेव्हा या प्रार्थनांची फुलं देवाला अधिक आवडतात. ओठावर प्रार्थना आहे आणि मनामध्ये ही मोठी शूद्र मागण्यांची यादी आहे, ती प्रार्थना पोचणारच कशी देवाजवळ? जे लाभलंय त्याबद्दल मन कधी भरून येतं का आपलं? जे अवतीभोवती आपल्यासाठी उमललंय प्रकाशलंय, ज्या गंधाने प्रकाशाने आपण पूर्ण भिजून जातो का कधी? ते भिजणं असेल ना, तर ते भिजणं म्हणजेच प्रार्थना होय. पुष्कळदा ही भारावलेली अवस्था निशब्द असते. सारे शब्द जणू या मानसिक अवस्थेमध्ये शरण जातात. नुसते डोळ्यातून अश्रू उघळत असतात. हे अश्रू म्हणजेच प्रार्थना असतात. रामकृष्ण परमहंसाबाबत एक गोष्ट नेहमी सांगतात, तुम्हालाही ती आवडेल. कालीमातेच्या मंदिरामध्ये पुजारी म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आली होती. नेमणाऱ्या अधिकाऱ्यांचे त्यांच्यावर खुश होते. हा नवा पुजारी पूजा फार छान करतो, धूप दीप लावून, पण केव्हा बघाव तर पूजाच नाही. केव्हा बघावं तर छान पूजा, चार दिवस पुन्हा सामसूम. आता याला काढून टाकावं, या निष्कर्षापत अधिकारी येतात. पण असा विचार अधिकाऱ्याच्या मनात येऊ लागला की त्याच रात्री अचानक कालीमातेच्या गाभाऱ्यातून धुपाचा परिमळ गमगमू लागे. खिडकीतून अधिकारी पाहत तर तुपाच्या दिव्यांच्या उत्सवात माता काली प्रसन्न दिसत असे. फुलांचा आणि गंधांचा सुवास गाभारा कमी पडून बाहेर येऊन दरवळू लागत असे. आणि हा पुजारी अश्रू उघडणाऱ्या नेत्रांनी ध्यानात भिजलेला असे. दुसऱ्या दिवशी मंदिराचे अधिकारी त्याला विचारत, अरे बाबा, हे तुझं काय चाललंय? केव्हा पूजा प्रार्थना तर केव्हा काहीच नाही, असं का बरं? रामकृष्ण म्हणत, आत प्रार्थना उमलली की पूजा आपोआपच सुरू होते. बालमित्रांनो, ही वाक्ये डोक्यावरून न जाता हृदयातून जायला हवीत. प्रार्थनेची जागा रिकामी आणि नुसती हातांनी पूजा करतोय, तजवीरी पुसतोय, फुलांचे हार चढवतोय, सगळं बाहेरचं वरवरचं, आत मात्र प्रार्थना नाहीच. आज तुमच्या या वयात यातला सखोल विचार चिंतन तुम्हाला कितपत कळेल हा भाग वेगळा, पण इतकी तरी कळेल ना की शुभ विचारांनी पवित्र इच्छेनं कृतज्ञतेनं मन भारावलेलं असलं की ती मनाची अवस्था म्हणजेच प्रार्थना, आणि तीच प्रार्थना होते. मित्रांनो, प्रार्थना जीवन शुद्ध करणारी गंगा या लेखाचा पुढील भाग पुढील मंगळवारी दुपारी 2 वाजता आणि पुनः प्रक्षेपण रात्री 11 वाजता.
2: जीवन मूल्यांचं अक्षयपात्र या मालिकेत सध्या आपण ऐकत आहोत प्राध्यापक प्रवीण नवणे लिखित घडणाऱ्या मुलांसाठी या पुस्तकाचे अभिवाचन. तुम्हाला आजचा भाग कसा वाटला ते आम्हाला अवश्य कळवा. त्यासाठी आमचा नंबर आहे 8380016512. बालक व माझ्या पालक मित्रांनो, भेटूया याच कार्यक्रमात

मी डॉक्टर विनीता परांजपे. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आयुष्यात जगताना अनेकदा तुम्ही काय किंवा मी काय कधी मनात तर कधी जनात व्हाय मी हा प्रश्न, उत्तर नसलेला हा प्रश्न अनेकदा आपण विचारतो. खरं ना? कुणी देवाला, कुणी दैवाला, तर कुणी स्वतःला. प्रश्नकर्त्याला उत्तर मिळालंय कधी असं निदान माझ्या तरी ऐकिवात नाही. मग मीच उत्तर आपण शोधून काढावं म्हणून मी शोध मोहिमेला लागले. आणि गंमत म्हणजे या शोध मोहिमेत उत्तर मिळण्याऐवजी प्रश्नातली हवाच फुस्स झाली की हो. व्हाय मी मधला मी हा इंग्रजी भाषेतला असला काय किंवा आपल्या माय मराठीतला मी काय, या विश्वाच्या अफाट पसाऱ्यातली एक निर्मिती. उत्तुंग पर्वतराजी, अथांग सागर किनाऱ्यावरच, असीम आकाशाखालच एक खर तर अगदी क्षुल्लक अस्तित्व. अगदी आजच्या मानवी जातीच्या 8 अब्जापेक्षाही अधिक असलेल्या लोकसंख्येतल्या गणतीतला एक अंक. हो, घराचा परिसर आणि गल्लीच्या आवाक्याबाहेर कुणाला नावानिशी सुद्धा माझी ओळख नसलेली ही व्यक्ती म्हणजे मी. पण माझ्या मीची मीच केलेली कल्पना मात्र अगदी गगनभेदी आणि सागरा सीमेपारची. मीपणाच्या मळभानं अशी झाकळलेली की मी शिवाय माझ्या विश्वात कशाला कुणालाच अस्तित्व नाही. मी शिवाय विषय नाही, मी शिवाय विचार नाही. बघा हा मित्रमैत्रिणींनो, विचार करून आणि विचारा स्वतःला, पटतंय का? माझा मानच नाही तर अपमान सुद्धा मोठा, अगदी सगळ्यांपेक्षा वेगळा. माझं यश जसं मोठं सगळ्यात, तसंच मला आलेलं अपयश हार ही सुद्धा जगात सगळ्यात क्लेशकारक गोष्ट माझ्या वाट्याला आलेली. मला आयुष्यात भोगावे लागलेले कष्ट, दुःख, करावा लागलेला संघर्ष, त्याग खर तर जगात कुणालाच करावा लागला नाही हा ठाम समज. पात्रता क्षमता असून सुद्धा मला हवं ते मिळालं नाही अशी एकमेव जगातली व्यक्ती म्हणजे मी. अशा या मीच्या घाण्याभोवती फिरणाऱ्या मीच्या तोंडी फक्त व्हाय मी प्रश्न फेर धरत असतो. गोल गोल त्याच्या भोवती फिरताना उघड्या डोळ्यांवरची झापडं आजूबाजूला बघूच देत नाहीत. जे मिळालंय त्याचं सुखही मग लावत नाही आणि मग मीचा हा खुंटा काही सुटत नाही. थोडा निवांत डोळस विचार करून जरा अवतीभवती पाहिलं तर हा हो, पण लक्षात कोण घेतो? वेळ नाहीच्या स्वभावी आळ दडत व्हाय मीचा जप आपण जपत राहतो. दुःख उगाळत सुखाला पारखे होतो. म्हणूनच मित्रमैत्रिणींनो, व्हाय मीच्या या प्रश्नाला ठणकावून ठामपणे उत्तर द्या. आय एम नॉट द ओनली. आणि तुम्हाला कुणी जर व्हाय मी म्हणून आपलं दुःख, त्रागा, नैराश्य हे व्यक्त केलं तर त्यांनाही बजावा यू आर नॉट द ओनली. मित्रमैत्रिणींनो, या उत्तराचा प्रत्यय घ्या, मीच्या गुंत्यातून बाहेर या आणि मग दूर झालेल्या झापडांना डोळ्यांना दिसेल अवतीभोवतीचं वास्तव. माझ्यातल्या मीकडे लक्ष्मीनं पाठ फिरवली हो, पण त्या संकटाशी झुंजायला कुणाला आरोग्याचं बळ मिळालं तर कुणाला मनाचं बळ मिळालं. कुणातल्या मीकडे सरस्वतीचा वरदहस्त लाभला तर कुणाला संतती सुखाची समृद्धी मिळाली असेल. आणि जे माझ्याकडे नाही ते नसलेली
जगातली मी एकमेव व्यक्ती नाही हे स्वतःला बजावा. वाय मी म्हणणाऱ्यांनी अवतीभवती बघितल्यावर कळेल आय एम नॉट ओनली बट आय एम वन ऑफ देम. विचार केला की पटेल तुम्हाला मित्र मैत्रिणींनो हो पण लक्षात कोण घेतो. आनंद गाणं गाण्यापेक्षा रडगाणं आळवून मीच मोठेपण गाऊन गाऊन वाढवणं ही माणूस नावाच्या प्राण्याची सोपी साधी चाल. पण ठाम हा दुःख संकट अशा प्रतिकूलासाठी व्हाय मी म्हणणारा माणूस नावाचा लबाड प्राणी त्याच्या झोळीतल्या सुखद गोष्टींच्या बाबतीत मात्र मौन पाळतो बरं का. त्यावेळी तो चुकूनही व्हाय मी हा प्रश्न स्वतःलाही विचारत नाही आणि इतरांनाही. त्यापासून वंचितांची त्यावेळी त्याला आठवणही होत नाही. इतकंच नाही तर अशाच परिस्थितीतून किंवा त्याहूनही कठीण संकटाचा सामना करून ठामपणे उभं राहिलेल्यांची त्याला आठवण होत नाही की त्यापासून तो काही शिकतही नाही. खरंच मित्रमैत्रिणींनो पण हे असं झालं तर हो पण लक्षात कोण घेतो. मित्रमैत्रिणींनो पुन्हा भेटूया याच दिवशी याच वेळी. लक्षात घेण्यासारख्या आयुष्य आनंदवान बनवणाऱ्या अशाच छोट्या मोठ्या गोष्टी शेअर करण्यासाठी हो पण तोपर्यंत लक्षात ठेवा हा.

0: नमस्कार, मी मोहना कारखानेस सिंगापूर इथून बोलते.
1: चला जाऊया या कार्यक्रमात. आता आपण प्रवास करत आहोत जर्मनी या देशात. मंडळी, मागील भागात आपण जर्मनीत फ्रँकफर्ट येथील सेंट बार्थोलोमेव इथे आलो होतो. हे चर्च मेन स्क्वेअर या भागात आहे. फ्रँकफर्ट हे शहर मंडळी खूप मोठे आणि वर्दळीचे असून प्रवासासाठी बस, ट्राम, ट्रेन आणि टॅक्सी ही वाहने उपलब्ध असतात. सगळीकडे जर्मन भाषा प्रामुख्याने बोलली जाते. अनेक ठिकाणी सूचना लिहिलेल्या असतात, पण अनेकदा त्या असतात जर्मन भाषेत, त्यामुळे थोडी पंचायत होते. म्हणून इथल्या एखाद्या इच्छित स्थळाला भेट देण्याआधी त्याविषयी व्यवस्थित माहिती काढून न्यावी. भारतातील प्रमुख शहरात भाषेची अडचण कमी येते असा माझा अनुभव आहे, कारण बहुतेक सूचना इंग्रजीत लिहिलेल्या असतात. तसेच अगदी सामान्य माणसालाही इंग्रजीचे 2-4 शब्द माहीत असतात, जी गोष्ट इथे अभावाने आढळते. असो, तुम्ही जरी प्रवासी कंपनीतून जात असाल तरी स्वतःकडे त्या स्थळाची प्राथमिक माहिती असणे जरुरी आहे असे मला वाटते. आपल्यासोबत एक छोटी डायरी, पेन, पेन्सिल बाळगावी. हल्ली स्मार्टफोनचा जमाना आहे, त्यामुळे गुगल सोबतच नोट्स काढण्याची सोय असते. मी स्मार्टफोन आणि डायरी दोन्हीचा उपयोग करते, त्यामुळे जरुरी माहिती सोबत ठेवणे सोपे जाते. मला वाटतं आजच्या काळात गुगल मॅप्स कसे वापरायचे याविषयी पण शिकून घ्यावे, त्यामुळे एखाद्या स्थळाकडे जाताना गोंधळल्यासारखे होत नाही. जर्मनीच्या प्रवासात मला गुगल मॅपचा अतिशय उपयोग झाला. त्याचा एक किस्सा मी तुम्हाला नंतर सांगेल, कारण आधी आपली या चर्चची भेट पूर्ण करून घेऊया. हे चर्च आमच्या हॉटेलपासून चालत जाण्याच्या अंतरावर होते, म्हणून कोणतेच वाहन घेण्याचा प्रश्न आला नाही. चर्चची बांधणी 1295 आसपास झाली आहे, पण हे आजही उत्तम परिस्थितीत आहे. मंडळी, 1993 हे चर्च कॅथेड्रल म्हणून घोषित झाले आणि 1995 राष्ट्रीय कल्चरल मॉन्युमेंट म्हणून मानले गेले आहे. दगडी बांधकाम असलेले हे चर्च भव्य आहे आणि ऐतिहासिक आठवणी करून देणारे आहे. कॅथेड्रल म्हणजे अनेक महत्वाच्या चर्चा, मसलती इथे होतात. तसेच चर्चच्या महत्वाच्या कामकाजाचे ठिकाण आहे असे मानता येईल, कारण बिशपचे मुख्य वास्तव्य इथे असते. ही वास्तू कुठूनही नजरेत भरण्यासारखी आहे, कारण चर्चचे लाल रंगाचे उंच मनोरे, मधोमध टांगलेले भव्य गोल घड्याळ लक्षात राहते. या ठिकाणी आल्यावर प्रत्येक चर्चला टांगलेल्या प्रचंड घड्याळांची आठवण होते आणि काळ कोणासाठी थांबत नाही असेच जणू प्रत्येक चर्च आपल्याला सांगत असते असे मला वाटले. असो, आता कॅथेड्रलच्या आतमध्ये आलात तर टॉवरला 328 पायऱ्या आहेत आणि मनोऱ्याची उंची 66 मीटर आहे, हे तुमच्या लक्षात येते. तुम्हाला शक्य असेल तर सगळ्या पायऱ्या चढून शहराचे दर्शन घेऊ शकता. आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे त्या वेळात मी चर्चच्या दालनाचे आणि बांधकामाचे व्यवस्थित निरीक्षण केले. सेंट बार्थोलोमोचे नाव दिलेल्या वास्तूला गॉथिक स्टाईलमध्ये 1315 ते 1398 दरम्यान बांधले गेले आहे. मुळात हा एक राजवाडा होता जो लुई दी पायस याने 1822 ला बांधला होता. चर्चचे राजकीय संबंध वाढल्यावर 1562 10 जर्मन सम्राटांना आणि राजांना पवित्र रोमन साम्राज्यासाठी राज्याभिषेक केला गेला. त्या दालनाला इलेक्शन चॅपल असे म्हटले जाते. आता अर्थात या गोष्टी कालातीत झाल्या आहेत आणि इलेक्शन चॅपलमध्ये शांतपणे प्रार्थना केली जाते. शेवटी सामान्य माणसाला शांती आणि समता हवी असते हेच खरे। असो, जर्मनीत झालेल्या युद्धांची झळ इथल्या सर्व वास्तूंना लागली आहे, पण अभिमानाची गोष्ट म्हणजे या लोकांनी पुन्हा ही वास्तू भरपूर कष्ट घेऊन आणि पैसे ओतून उभारली आहे। असो, आता थांबण्याची वेळ झाली आहे। पुढील भागात आपण आणखी मनोरंजक इतिहासाचा मागोवा घेऊया, त्याचबरोबर आपली भ्रमंतीही चालू ठेवूया। मंडळी, आजच्या या भागात मी मोना कारखानीस आपला निरोप घेते। यापुढील भागाला भेट देण्यासाठी भेटूया याच वारी याच वेळी।

हॅलो हॅलो हॅलो बालमित्रांनो, हो आता माझ्या हातामध्ये एप्रिलचा मुलांच्या मासिकाचा अंक आहे आणि त्यात माझी आला वसंत वसंत नावाची सुंदर कविता आहे आणि मी आता तुम्हाला ती म्हणून दाखवणार आहे. ओ सगळीकडे वसंत वसंत फुललेला आहे, प्रसन्न वातावरण आहे. सध्या ऊन आहे गोष्ट खरी आहे, पण काही प्रॉब्लेम नाही, आपल्याला सवय आहे त्याची. हो वसंत सगळीकडे फुलं फुलून गेलेलं आहे, मोहर येऊन गेलेला आहे. हो आंबे झुलत आहेत, आंबे खातोय आपण, हो की नाही. ही सगळी वसंताची किमाया आहे सृष्टीमध्ये. म्हणून मग मी लिहिलं, जादूगार जादूगार जादूगार हा वसंत, सृष्टीचा निर्माता हा निर्मी सर्वांना पसंत. आधी गळतात झाडे जुनी टाकून वसने, पर्ण पताका उडती पुन्हा फुलतो नव्याने. मोहरून अमृत हृदी चाहूल नव्याची, घम घमे वसुंधरा पळस निपांगाऱ्याची. हो पळस पांगारे फुलले, मोहर फुललेला आहे, लाले लाल रंग आहे, नुसतीच फुलं आहेत, किती सुंदर दिसतात भरून आल्यामध्ये ती मोहर.

झोपाळा झुलतीयो, सध्या कैरा झोपाळा झुलतायत, वारा जोरदार आला की टप्पकन पडतायत, हो पाड पडतायत, बाळे खेळती हिंदोळा, कैरा झोपाळा झुलती, फांदीवर पोपटनी मैना गुलगुला बोलते, हो मस्त आंबे खाताय करून करून करून करून, भारद्वाज हाकारतो, एग एग माझे राणी, आला वसंत दारात चला घालूया उखाणी, सारे टाकतात कात आणि नटती नव्याने, सृष्टी नाव घालतेच भल्या पहाटे दवाने, गवताला फुटे हसू डुलतच गात राही, वा किती छान कल्पना आहे, गवताला फुटे हसू डुलतच गात राही, अरे वसंता वसंता जरा गाणारे अंगाई, हो गवत सांगते जरा अंगाई गा रे मला डुलते बघ मी, चैतन्याचे फुटे पेव शालू भरजरी हिरवा, फांदी

जातो सारा वसुचे हराम हराम होळी पोळी पाडव्याची मग उठते हो धूम पिवळीती सोनसे ते लोंब्या येतील लहरून. बरोबर मार्च एप्रिल मध्ये लोंब्या लहरून येतात, तुळी धम्मक सोन सळी शेत वाऱ्यावर लहरतात डोलतात. अहो केवढं केवढं केवढं सृष्टीचं बघा देणं आहे आपल्याला, केवढं देणं आहे. आपल्याकडे सहा ऋतू आहे, वसंत ग्रीष्म वर्षा शरद हेमंत आणि शिशिर. हो आणि या जोडी जोडीने येणाऱ्या या ऋतूंमध्ये सृष्टीची वेगवेगळी रूपं आपल्याला बघायला मिळतात. हो वसंतामध्ये सृष्टी फुलून येते, पावसाळ्यात सृष्टी धो धो धो धो पाण्याने न्हावून निघते, झाडं ओले होतात, पानं चमकायला लागतात, रस्ते नद्या होतात, झाडे आपली प्रतिबिंबे बघतात, खुशीने हसू लागतात, रस्त्यांना आंघोळ मिळते, रस्तेही खुशीत असतात, ते पावसाळ्यात मग नावा सोडतात. हो की नाही, छत्री घेऊन माझी नातसुद्धा नावा सोडायला अंगणामध्ये जाते. हो खळखळ खळखळ पाणी अंगणात वाहतं, नद्या दुथडी भरून वाहू लागतात आणि पावसाळा संपला रे संपला की मग काय, हिवाळ्याची गुलाबी गुलाबी चाहूल, थंडीची गुलाबी गुलाबी चाहूल नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आपल्याला लागू लागते आणि बघता बघता थंडीचा कडाका इतका वाढतो की जानेवारीमध्ये आपल्याला हुडहुडी भरते आणि दुलया ब्लँकेट शेकोट्या यांची मग धूम उडते. हिवाळ्यात भरपूर भरपूर छान छान भाज्या खायची पण इच्छा होते, फळं पण भरपूर येतात. हल्ली तर काय फळं आता सगळ्याच ऋतूंमध्ये यायला लागलेले आपल्याला दिसत आहेत. अ वाटाणासुद्धा जो हिवाळ्यात 2-3 महिने मिळायचा तो आता अगदी थोडासाच गॅप पडतो आणि लगेच मिळायला लागतो. ती सगळी विज्ञानाची किमय आहे आणि आपल्याला ते हवंच आहे. ताजी ताजी फळं हवी आहेत, ताजी ताजी फुलं हवी आहेत आणि ते सगळ्या गोष्टी आपल्याला निसर्ग भरभरून देत असतो. हो हिवाळ्यात झाडं कातर टाकतात, निष्पर्ण होतात, उघडी बोडकी दिसू लागतात, झाडांच्या पानांच्या काड्या काड्या होतात, असं वाटतं की अरे बापरे झाडं वाढली की काय. पण नाही, जमीन ही आपली माता, ही फार ग्रेट आहे, इतकी ग्रेट आहे की तुम्हाला त्याचा अंदाजसुद्धा येणार नाही. झाडाची मुळं घट्ट धरून ठेवते, तिच्या पोटात जे पाणी असेल थोडंफार उन्हाळ्यातसुद्धा झाडं शोधत शोधत लांबवर आपली मुळं घेऊन जातात आणि बागेच्या झाडात जसं पाणी घालतो ना आपण, तसं पाणी न घालता रानातली झाड स्वबळावर. हो माणसाने जगावं ते स्वबळावर, स्वतःच्या हिमतीवर. ही रानातली झाडं मोकाट असतात, ऊन वारा पाऊस त्यांना झडपतो पण ते मुळीच डगमगत नाही. वारा आला रे आला, भरदार वारा आला रे, खाली झुकतात वर जातात, खाली झुकतात वर जातात, कमरेमधून वाकून वाकून धरणीला जणू काही नमस्कार करतात. म्हणते धरणी माता तू वाऱ्याने ढोलवते का मला, बघा म्हणजे त्या वाऱ्याचा त्रास मानून न घेता त्या वाऱ्यावर ते डोलतात. आणि महत्त्वाचं म्हणजे त्या हल्ल्यामुळे त्यांची मुळं घट्ट होण्याची प्रक्रिया अधिकाधिक मजबूत होत जाते. हो वाऱ्याने झाडं हलतात पण उन्मळून पडत नाही, मोठी झाडं पडतात पण जी छोटी झाडं आहेत त्यांची वाढीची प्रक्रिया चालू असते आणि ही माय माती त्यांची मुळं आपल्या हृदयात घट्ट पकडून ठेवते, त्यांना आश्रय देते आणि झाडांची तिची बाळं वर आकाशात जायची स्वप्न बघू लागतात, वर वर जातात आणि मग हसा हा हिवाळा निष्पर्ण करून गेलेला संपला रे संपला की मग आपल्याला वसंताची चाहूल लागते. होळी नंतर ऊन फुलू लागतं आणि मग हळूहळू वसंताचा माहोल तयार होऊन सृष्टीमध्ये चैतन्य पसरू लागतं, बाळ कैऱ्या धरू लागतात, मोहोर येऊ लागतो, सगळी झाडं मोहराने बहरून जातात, मंद मंद असा किंचितसा असा सुगंध सुटतो आणि झाडं जणू काही त्या मोहराने हिरवी पिवळी लदबदलेली अशी सुंदर दिसतात. बहाव्याचं तर काय सांगावं रूप तुम्हाला, बहाव तर इतका सुंदर आहे, इतका सुंदर आहे, पिवळे धम्मक असे गेंच्या गे लंबे लाल
असे लांबलचक असे खाली लोंबतात आणि पूर्ण भावा हळदीच्या रंगाने हिरवट पिवळ्या रंगाने माखून निघतो. त्याच्याकडे बघत राहावं. एखादी नवरी हळद लावून नखशिकांत नटावी तशी ही बहाव्याची झाडं आपल्या दृष्टीला प्रचंड सुख देतात. प्रचंड झाडं म्हणजे बहावा म्हणा, पळस म्हणा, पांगारा म्हणा, गुलमोहोर म्हणा, ही झाडं सौंदर्याचे प्रतीक आहेत. भरपूर दृष्टीसुख ते आपल्याला देतात. उन्हाळ्यात दुसरी कुठली झाडं फुलत नाहीत, पण बहावा, पळस, पांगारा आणि गुलमोहर यांचं वर्चस्व असतं. आणि गुलमोहराची फक्त फुलंच फुलं फक्त आता तुम्हाला दिसतील जिकडे तिकडे जरा नजर वर करून बघत चला रस्त्याने जाता तेव्हा. सध्या गुलमोहराला पाने नाहीत काही झाडांना आहेत, पण जास्त करून फक्त फुलांचं छत्र तुम्हाला दिसेल. तसंच पळस पांगाऱ्याचं सुद्धा आहे. नुसती फुलंच फुलं फुलंच फुलंच आद्याच्या आकाराची त्यांची फुलं आपल्याला दिसतात आणि मन कसं प्रसन्न होऊन जातं. म्हणून तुम्हाला म्हटलं मी की सगळे ऋतू हे सहा ऋतू या दोन दोन ऋतूंची जोडी आपल्याला उन्हाळा पावसाळा हिवाळा याचं दर्शन घडवतात. सृष्टी फळते फुलते डुलते आनंदाने नाचते भरभरून धान्य धुन्य संपत्ती हो कनिष संपत्ती फळ फुलं काय देत नाही ही धरती आपल्याला. ही धरतीच तर सगळं देते ना आपल्याला, खनिजापासून तर फुलापर्यंत प्रत्येक गोष्ट आपल्या जीवनात आपण जी वापरतो ते सगळं सृष्टीचं देणं आहे. आणि या सृष्टीला निसर्गातल्या सगळ्या घटकांची चंद्र तारे नक्षत्र वारे या सगळ्यांची प्रचंड साथ आहे. हे सगळे आपल्याला जगवतात, म्हणतात जगा उपभोगा आनंद घ्या. या सगळ्या गोष्टी आम्ही माणसाला अर्पण करतो आहोत आणि ते सगळं भरभरून आपल्याला पुरून उरेल हो. एक दाणा पेरा कणसाला हजार दाणे येतात. एक दाणा पेरावर एकच आला असता तर आपलं काय झालं असतं मंडळी? देणं शिकावं ते पृथ्वीकडून, देणं शिकावं ते सूर्याकडून, देणं शिकावं ते चंद्राकडून आणि देणं शिकावं ते वाऱ्याकडून. हो, क्षणभर हा वारा थांबला

त्यांचा हा अंक त्यांनी निसर्गाला वाहिलेला होता. जे काही लिहायचं ते निसर्गाविषयी लिहायचं असं आम्हा लेखकांना सांगितलेलं होतं. म्हणून आम्ही बहुतेक सगळ्या लेखकांनी निसर्गावरती कविता म्हणा लेख म्हणा त्यांना पाठवले आणि मेचा नुकताच तो अंक माझ्याकडे आला आणि त्यातली निसर्ग नावाची माझी कविता आता मग अशी पण निसर्गच पाहिला. आता पुन्हा एकदा आपण निसर्गाकडे वळूया. ऐका हा हा निसर्ग म्हणजे काय? निसर्ग म्हणजे काय हो? पाने फुले झाडे वेली आणखी असते काय? हो निसर्ग म्हणजे काय? पाने फुले झाडे वेली आणखी असते काय? रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी. रस्ते सुंदर बहरलेली असते सुंदर झाडी. झुकू झुकू त्याच्या मधून जाते अगीन गाडी. खळा खळा वाहता झरा तिथून वाहत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? वाऱ्यावरती डोलतात पा सुंदर से ते माड. वाऱ्यावरती डोलतात पा सुंदर से ते माड. हसून जवळ बोलावते ते उंच उंच झाड. गवतावरती तव बिंदू दिल खुलास हसतात. आणि पाण्यामध्ये कमळे मनसोक्त डोलतात. फुल पाखरे आणि भुंगी रुंजी घालत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? उद्याने जेथे बहरती मधमाशा गाती. हिरवेगार दिसतात बान सळसळणारी शेती. भिरभिरणारी पाखरे तेथे रोवतात आपले पाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? भरकन आकाशातून चादर येते खाली. हो पक्ष्यांची भर समूहाने भरकन आकाशातून चादर येते खाली. शाळूवरती नाचते मग किलबिलणारी बोली. चिपतात दाणे चिवचिवणारे असतात त्यांचे बाप माय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? चंपक चाफा जाई जुई कोरांटी तगर. गुलाब मोगरा सेवंतीचे झेंडूचे नगर. कुंद केवडा बकुळीचे गाव बहरत जाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? अशा नगरात जावे जिथे असतात झाडे वेली. पक्षी बोलतात तेथे फक्त मिठी गोड बोली. झाडे लावा पाणी घाला संवर्धन करा हाय. निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? एक झाड वाचवते एक एक मानव. एक झाड वाचवते एक एक मानव. प्राणवायूचे देते झाड बनू नका दानव. प्राणवायूच देते झाड नका बनू दानव. पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय? पर्यावरण संरक्षणार्थ करावे काय काय? निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? पाने फुले झाडे वेली आणखी असते काय? निसर्ग म्हणजे काय हो? निसर्ग म्हणजे काय? का मंडळी कळलं का मग निसर्ग म्हणजे काय? काय मंडळी समजलं ना? निसर्ग म्हणजे काय समजलं की नाही? हो समजलं. आता काय खूप लहान नाही आहात तुम्ही, बऱ्याच गोष्टी कळायला लागल्या तुम्हाला हो की नाही? आता थोडे थोडे मोठे मोठे होत चाललात तुम्ही, बऱ्यापैकी समज येत चालली तुम्हाला हो की नाही? म्हणून मग पृथ्वी सृष्टी पाणी हे आपले जीवन दाते आहेत, तो त्यांना आपण कधीच नजरेआड करता कामा नये. त्यांच्याकडे केलेलं थोडंसंही दुर्लक्ष आपल्याला खूप महागात पडू शकतं. मग दोन कविता ऐकून झाल्या, निसर्गाविषयी बोलून झालं, डोक्यात तुमच्या शिरलं आहे, तुम्ही संवर्धन करणार आहात. मागच्या वेळी तुम्हाला मी बिया लावायला सांगितलेल्या आहेत. पाऊस पडला की बिया घेऊन जायच्या खिशात आणि रानात वनात जिथे तिथे जाल तिथे फेकायच्या. काही कष्ट करायचे नाही आहेत तुम्हाला. जंगल दिसलं शेत दिसली की बिया फेका, बघा कसे टरारून आपोआप वर येतील. तुम्हाला काही कष्ट घ्यायची गरज नाही. सृष्टी सगळं बघून घेते, ती तिच्या लेकरांना वाढवते झाडांना वाढवते. कळलं का मग? आता काय डुकडुक राजा उतरला राजा हो. हो खूप आवडतं तुम्हाला ते, ऐका बरं. जय हनुमान. जेलर म्हणतो, जेलर माहिती आहे ना, तुरुंग तुरुंग

तुरुंगाचा जेलर जेलर सांगतोय, काल आमच्या तुरुंगातील कैद्यांनी रामलीला सादर केली हो। रामायणातील काही प्रसंग आपण नाट्यरूप देतो ना त्याला, तर असे काही प्रसंग सादर केले। मित्र चांगली गोष्ट आहे की त्या तेवढं नाराज व्हायचं काय कारण आहे? जलन म्हणतो, अरे हनुमानाचे काम करणारा कैदी संजीवनी वनस्पती आणायला गेलाय, कालपासून तो अजून आला नाही। त्याला का मंडळी संजीवनी आणायच्या निमित्ताने कैद्याने पलायन केलं, ते केलं तो काही सापडला नाही, आला नाही परत। मस्त संधी साधली त्याने, निबंध लिहा बघा काय, मी लक्षात येत झालो तर या विषयावर वर्गातील सगळी मुले निबंध लिहित होती। एक मुलगा मात्र स्वस्त बसून होता। गुरुजींनी त्यांना विचारले, तुला निबंधाचा विषय समजला नाही का, तू का बसून आहेस? मुलगा म्हणाला, मी निबंध लिहिला आहे। त्याने वही दाखवली, त्यावर लिहिले होते, मी लक्षात येत झालो तर असा बसून राहील। वा रे पट्ट्या वा, काय दूरचा विचार करतो रे तू। वा बाबांची भीती। राजू, अरे माझ्या बाबांना रस्ता क्रॉस करायची भीती वाटत असावी। राजू म्हणतोय, अरे माझ्या बाबांना रस्ता क्रॉस करायची भीती वाटत असावी। विजू म्हणतो, कशावरून तुला असं वाटतं? राजू म्हणतो, अरे रस्ता करताना ते माझा हात घट्ट धरून ठेवतात। किती हुशार आहे राजू, त्याचा हातमधील घट्ट धरून ठेवतात म्हणजे काय त्यानं रस्ता क्रॉस करायची भीती वाटते काय? फरक। शिक्षकांनी एका मंत्र्याच्या मुलाला विचारले, राजू दुष्काळ व पुऱ्यात काय फरक आहे? राजू म्हणाला, दुष्काळात माझे वडील जीपने दौरे करतात आणि पूर आल्यावर हेलिकॉप्टरने। बापरे, बघा, जिथे आपण राहतो, जे आपण बघतो, ते त्याचं जग असत। मंत्र्याचा मुलगा आहे, दुष्काळात लोकांना खायला मिळत नाही, पण त्याचे वडील जीपने दौरे करतात आणि पूर आल्यावरती लोक खाली वाहतात मरतात, त्यांना मंत्री महाशय हेलिकॉप्टरने वरून बघतात। जाऊ द्या। ऑल इंडिया रेडिओ। रेडिओ घेण्यासाठी एक ग्राहक रेडिओच्या दुकानात गेले। त्याने एक रेडिओ पसंत केला व दुकानदाराला विचारले, पण यात सगळी स्टेशन लागतात ना? हो, खात्री करून घ्यायला हवी ना, सगळी स्टेशन लागतात की नाही? दुकानदार म्हणाला, पोलीस स्टेशन व रेल्वे स्टेशन सोडून इतर सगळी स्टेशन लागतात। मस्त जोक आहे ना। आळशी। आळस म्हणजे काय या विषयावर 10 वेळी निबंध लिहा। आळस म्हणजे काय या विषयावर 10 वेळी निबंध लिहा। असा प्रश्नपत्रिकेत एक विषय होता। एका मुलाने आपल्या उत्तरपत्रिकेतील 10 ओळी कोऱ्या सोडून दिल्या आणि शेवटच्या ओळीवर लिहिले, आळस हा असा असतो। मी नुसता बसून राहतो। वाक्य पूर्ण करा। शिक्षकांनी बाळूला सांगितले, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा। हो असतो तुम्हाला फिल इन द ब्लँक्स। शिक्षकांनी बाळूला सांगितले, रिकाम्या जागी योग्य शब्द भरा आणि वाक्य सांगितले, काचेच्या घरात राहणाऱ्यांनी बाळूने पुढे लिहिले, लाईट बंद करून कपडे बदलावे। पुढचं काय माहिती तुम्हाला? काचेच्या घरात राहणाऱ्यांनी इतरांच्या घरावर दगड फेकू नये। ओके ने नाही का म्हणतोय पट्ट्या? काय लाईट बंद करून कपडे बदलावे का मंडळी? आवडला का? मग तुषार ना हो, सुट्ट्या चालू आहेत सुट्ट्या। कोणी मामाच्या गावाला गेलंय, कोणी आत्याच्या गावाला गेलंय, कोणी मावशीच्या गावाला गेलेलं आहे, आंबेच आंबे आलेले आहे। मी लहानपणी मामाच्या गावाला जायचो मंडळी, असे किलोने आंबे नसायचे तेव्हा। आमच्या मामाच्या कोठ्यामध्ये बाजरी भरलेली असायची आणि त्या बाजरीच्या कोठ्यामध्ये हे पोत्याने 2-4 पोते आंबे कैऱ्या मामाच्या शेतातलं झाड होतं ना, त्याच्या कैऱ्या उतरवलेल्या असायच्या पाडाला आलेल्या, आणि त्या कैऱ्या त्या कोठ्यामध्ये बाजरी मामा टाकून द्यायचं, वरून बाजरी लुटून द्यायचं। मग काय, आम्ही गेलो मामाच्या गावाला, हात घातला की आला आंबा हातात पिकलेला मस्त पिवळा, तिथेच चोळायचा तिथेच खायचं, सालं फेकली कैरी फेकली की झालं। तुम्हाला आश्चर्य वाटेल,
आमच्या ते कुठलंही बंधन नव्हतं. किती आंबे खायचे, केव्हा खायचे, कुणी खायचे, कुणीही आम्हाला विचारत नसे. वाटलं भूक लागली, फिरून हुंदडून आलो इकडून तिकडून, की घातला कोट्यात, की काढली कैरी, की खायली खाल्ली. लहानपणी एकदा मला मांडळ नावाच्या गावावरून एकदा मला आठवत नाही कुठे चाललो होतो आम्ही, तर मांडळ नावाच्या गावावरून आम्ही चाललो होतो, बैलगाडीत बसलो होतो, तीन चार गाड्या एकामाग, मग ते काही लग्न वगैरे काही असावं, मी खूप लहान होते मला आठवत नाही आता, तर तीन चार बैलगाड्या एकामागे, हो पूर्वी बैलगाड्यात जायचं ना लग्नाला सुद्धा, तर चाललो होतो आम्ही. आणि अमरायतनं आमची गाडी जायला लागली. वा वा म्हणजे काय सांगू तुम्हाला, अहो त्या अमरायमध्ये त्या आम्हाला इतक्या कऱ्या लगडलेल्या होत्या की आम्ही बैलगाड्यात जसं उभे राहिलो ना तरी हाताला कऱ्या येत होत्या. वा वा वा बघा, मी इतकी लहान होते, कदाचित 5-6 वर्षाची असेल, कदाचित माहीत नाही, पण तेव्हा पाहिलेलं ते दृश्य आत्ताही मला जसंच्या तसं दिसते. बैलगाड्या चालल्या आहेत, आम्ही सगळ्या करवल्या बसलो आहे त्याच्यामध्ये, दुरकरी गाडी हाकतोय आणि आंब्याच्या कैऱ्यांच्या खालून आमच्या गाड्या चालल्या आहेत. काही मंडळी उठली, त्यांनी 2-4 कैऱ्या तोडल्या आणि खाल्ल्या सुद्धा. तसंच एकदा आम्ही आमच्या धंदाई देवी कुलदेव होता, 20-1 वर्षापूर्वीची गोष्ट आहे, धंद्याच्या दर्शनाला आम्ही गेलो. झुळझुळ नदी वाहत होती आणि मंडळी त्या झुळझुळी वाहणाऱ्या नदीच्या काठावर पूर्ण आंबराई होती, पूर्ण आंबराई. त्या नदीमध्ये आम्ही पाय धुतले, आंबराईची सावली बघितली, आश्चर्याने त्या आंब्याच्या झाडांकडे पाहिलं, इतकं छान वाटलं, हिरवेगार दाट अशी ती आंब्याची राई पाहून मन प्रसन्न झालं. आणि मग आम्ही आमच्या धंद्याच्या दर्शनाला गेलो. तेव्हा मंदिर एकदम साधं होतं, छोटंसं होतं. आत्ता मंदिर आता जीर्णोद्धार झालेला आहे, आत्ता पण मी जाते आणि मंडळी मला खूप दुःख होत आहे. अहो नदीच हरवली आहे, मी खोटं नाही सांगते तुम्हाला, नदी नाहीये, नदीमध्ये घरं बांधलीत लोकांनी आणि आमराई छे तिचा तर मागमूस सुद्धा नाही. बापरे, तुमच्याशी बोलताना मला प्रचंड खेद होत आहे. माणूस काय करतोय, स्वतःचा सर्व नाश करून घेतोय. आमराई गेली, नदी गेली, अशीच परिस्थिती जिकडे तिकडे आहे. बागा जात आहेत, तोडल्या जात आहेत, पेरूच्या बागा तुटत आहेत, आंब्याच्या राया तुटत आहेत आणि प्रचंड 35-35 मधली इमारती उठत आहेत. काय होणार आहे आपलं, काय भवितव्य आहे, गॉड नोज, माहीत नाही मला, पण सांगतानाही वाईट वाटतंय. तुम्ही मात्र झाडांची कधीच अवहेलना करू नका, प्लीज. बाय बेटांना.

0: राम राम मंडळी. मी डॉक्टर राजेश नामदेव आहे, म्हणजे तुमचा लाडका बाळू. बाळू ऑन एअर मध्ये तुमचं खूप खूप स्वागत.
1: माणूस जिवंत राहायला पाहिजे. जिवंत राहणं म्हणजे श्वास घेणं, श्वास सोडणं नाही. माणसानं जिवंत राहायला पाहिजे म्हणजे प्रत्येक क्षण त्याला उपभोगता आला पाहिजे. प्रत्येक क्षणात त्याच्याकडनं असं वागलं गेलं पाहिजे ना की समोरच्याला आनंद वाटतो. तुसळेपणाने बोलणं, कोणाला मुद्दाम टोचून बोलणं, तो माणूस जिवंत नसतो. जिवंत माणूस म्हणजे लोकांना असं वाटलं पाहिजे यार मला त्याला भेटायचंय. का पत्र नाही मेरको मिळणं आहे उसके. कोणाशी तरी तुम्हाला मनापासून बोलायचं, तुम्ही काय करता? तुम्हाला 100 मित्र आहे, तुम्ही काय करता? नाही यार उसको मिळतंय. भले तुम्ही 3 महिन्यानंतर जाता त्याच्याकडे, तो तुम्हाला असा भेटतो की यार त्याला मित्र म्हणतात. आणि तुम्हाला त्याची गरज का वाटते? कारण तो पॉझिटिव्ह आहे, तो आयुष्य जगलाय, तो राखून बोलत नाही, तो तुमचं ऐकू शकतो, तुमच्या दुःखावर तो तेल टाकत नाही, आणि तुम्ही जे सांगता ते जगाला ऐकवत नाही. तो जिवंत माणूस. आयुष्य आजारपण येतं, रिटायरमेंट येते. बरेच लोक अरे मी 58 रिटायर होणार म्हणून 55 आयुष्यातून हरायला लागतात. तुम्ही काय करणार? मी एवढ्या मोठ्या पोस्टवर होतो मग नंतर काय? त्याला पैशाची भीती नसते पण काय. पण असेही लोक असतात ज्यांना नोकरी करतायत, मोठ्या पोस्टवर येणं फिट आहेत, आणि अचानक त्यांना आजारपण काहीतरी येतं आणि ते संपतात. आणि असे लोक आहेत मंडळी जे मोठ्या पोस्टवर असतात, काम करत असतात, आजारपण येतं, त्या आजारपणाला स्वतः लढतात, आजारपणाला हरवतात, तर आजारपण पुन्हा येतं, पुन्हा त्याला हरवतात आणि लोकांना जगायला शिकवतात. असेच डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर प्रवीण पाटील आपल्या बरोबर आहेत. प्रवीण दादा राम राम.
2: नमस्कार.
1: एक गाणं ऐकवा.

0: बड़ी मुश्किल से मगर दुनिया में दोस्त मिलते हैं, दिए जलते हैं।
1: क्या बात मंडळी, या माणसाचं ऑपरेशन झालेलं आहे. या माणसाला पार्किन्सन्स आहे. पार्किन्सन्स म्हणजे ट्रेमर्स, कंप, वात. आणि हा माणूस आनंदाने जगतोय, जगवतोय. टेबल टेनिस खेळायला हा माणूस अमेरिकेला स्वतःहून जातो, काश्मीरला फिरायला जातो. आजारपणाखाली लोकांकडनं सिंपथी मागत नाही. प्रवीण दादा, आजार येतो माणसाला, प्रत्येकाला आज ना उद्या येतो, पण तुमच्यात अशी काय क्वालिटी आहे की तुम्ही त्या आजारपणावर मात केलीत?
0: जिंदगी जिंदा दिली का नाम आहे, मुर्दा दिल क्या खाक जिया करते है.
1: हा स्वभाव पहिल्यापासून होता?
0: येस.
1: तुम्ही डिस्ट्रिक्ट फॉरेस्ट ऑफिसर होता, बरोबर. ते तुम्ही क्षेत्र निवडलं का ती आवड होती?
0: तसं म्हणजे मी धुळ्यासारख्या एका छोट्या शहरातनं आलोय आणि परिस्थिती गरिबीची होती आमची.
1: आई वडील?
0: वडील क्लार्क होते वन विभागात आणि आई गृहिणी होती. आणि परिस्थिती बेताची असल्यामुळे पण वडिलांची इच्छा होती की आपला मुलगा काहीतरी शिकून घ्यावा. परिस्थिती नसताना त्यांनी इंग्लिश मिडियममध्ये मला टाकलं.
1: वा.
0: कणसा कॉन्व्हेंटला पहिली ते चौथी कणसा कॉन्व्हेंटमध्ये शिकलो. चौथी ते नंतर मग पाचवी ते अकरावी, जुनी अकरावी होती आमची. 1974 शेवटची बॅच आमची ती.
1: अभ्यासात कशी होतात?
0: अभ्यासात सो अँड सो.
1: ओके.
0: म्हटलं पहिलं मागच्या बेंचवर बसून बसायचं.
1: अच्छा. स्वभाव कसा होता शाळेत?
0: खोडकर.
1: अच्छा.
0: अत्यंत खोडकर.
1: अच्छा.
0: आणि सगळे म्हणजे असं की हा मुलगा काय होणार बाबा, पुढे शिकणार आहे का नाही.
1: अच्छा, अशी परिस्थिती होती
0: की. आणि लहानपणापासून म्हणजे सायकल नव्हती, काही नव्हती, पायी जायचो 5 किलोमीटर शाळेमध्ये.
1: अरे वा.
0: देवपूर भागात राहायचो धुळ्याच्या, शाळा होती 40 रोडला.
1: अच्छा.
0: तिथून पायी पायी जायचो. माझे 2 खास मित्र होते, शिवाजी चव्हाण, नंतर डॉक्टर नागसेन रामराजे. आता डॉक्टर ते मोठे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजचे डीन म्हणून रिटायर झाले.
1: क्या बात.
0: आणि शिवाजी चव्हाण ते पण फॉरेस्ट ऑफिसर माझ्या बरोबर होते. म्हणजे आम्ही KG पासून 12वीपासून तर 11वीपर्यंत बरोबर होतो.
1: ओके.
0: शिवाजी चव्हाण मी तर ग्रॅज्युएशन पर्यंत बरोबर होतो.
1: अच्छा.
0: आणि एक आमचे सर होते साहेबराव पाटील, माझ्या वडिलांचं नाव पण SB पाटील आणि त्या काकांचं नाव पण सरांचं पण नाव SB पाटील, साहेबराव पाटील. ते शिवजी होते, ते अवॉर्ड विजेते आहेत, म्हणजे स्पोर्ट्स टीचर होते ते.
1: ओके.
0: कॉलेजला त्यांचा मुलगा मी पण लहानपणापासून बरोबर. सॉरी, तो आज या जगात नाही
1: आहे.
0: दिलीप साहेबराव पाटील कस्टम ऑफिसर होता, असिस्टंट कलेक्टर म्हणून रिटायर झाला. रिटायर म्हणजे रिटायर व्हायचं असतानाच वारला तो.
1: ओके.
0: म्हणजे माझ्यानंतर मी रिटायर झालो 2016 31 मार्चला आणि सप्टेंबरला तो वारला. तर 2 वर्ष बाकी होते अजून रिटायर. त्यांनी 60 होतं, आमचं 58 होतं. आणि असंच कॉलेजचं शिक्षण पण असंच खेळतं झालं. लहानपणापासून गोष्टीची पुस्तकं वाचायची आवड. चांदोबा, चंपक, नंतर वेताळ कथा, फॅन्टम, फ्लॅश गॉर्डन,
1: टार्झन.
0: आणि वडिलांना पण मुलं इंग्लिश मिळू शकतो, ते इंग्लिश पिक्चर जे सिरियल दाखवायचे, त्यावेळेस ते पिक्चर होते आपले व्हेरी गज डेअर, गन्स ऑफ
1: नेव्हरॉनिक्स, गोल्ड,
0: मेकनस गोल्ड, जेम्स बॉन्डचे सगळे पिक्चर.
1: क्या बात.
0: आणि मग आणि पुस्तक वाचायचे एवढे वेळ की ते पुस्तकं मी अजून जपून ठेवलेत. चांदोबा
1: म्हणजे अवंतर वाचायचे तुम्ही?
0: हा. ते पण अभ्यासाच्या पुस्तकामध्ये पुस्तकं शोधून वाचायचो. म्हणजे माझे मित्र होते राजू नाना वगैरे, ते सगळे कॉलेजचा अभ्यास करायचे. त्या अभ्यास करायचे मी पुस्तकांमध्ये बाबराव अणकरचे झुंजार कथा वाचायचो, गुणवंत नायकांची काळा पहाड, आपलं हे गोलंदाज वगैरे, कॅप्टन दीप, नाईट किंग वाचायचो. नंतर मग थोडे आपले शहीद.
1: पण परीक्षा पास करत होतात?
0: परीक्षा पास होतो. गणितात पहिले 14वीपर्यंत पैकीच्या पैकी मार्क मिळायचे.
1: हो. मग कसं काय तुम्ही बॅक बेंचर असून सुद्धा?
0: नाही, ते अभ्यासात लक्ष नसायचं ना, खेळाकडे लक्ष जास्त.
1: अच्छा. म्हणजे शेवटचे 8 दिवसात बॅटिंग करायची?
0: शेवटचे 24 तासात.
1: काय बोलता.
0: आणि मग हायस्कूलला गेलो. हायस्कूलला पण असंच मित्रांवर खेळण्यामध्ये दिवस गेले.
1: हायस्कूल कुठे गेलो? धुळ्यालाच.
0: हा, सेंट जेवियर्स हायस्कूलला होतो 11वीपर्यंत. आणि 11वीच्या विद्यार्थ्यांचं आता म्हणजे सगळे ॲडमिट 50 वर्षानंतर नाशिकला घेतली. 1974 बॅच होती आमची. त्यांचं चालत हे घ्या, गॅदरिंग घ्या, टू गेट टुगेदर घ्या, पण ते कोणीच तार नाही. शेवटी माझी बायपास जायचं ना, म्हटलं अरे मी वरतून जाऊन आलोय परत.
1: आता
0: या म्हटलं सगळे नाशिकला. मग मी 2023 घेतली.
1: अच्छा.
0: गेट टुगेदर.
1: ओके.
0: 22 ऑपरेशन झालं, December 22 बायपास सर्जरी झाली.
1: ओके.
0: त्यांना म्हटलं 6 महिने झाले मला. डॉक्टर म्हणे तुम्ही 8 महिने घरचे बाहेर पडायचं नाही, जखम हे असतं, काही खेळू नका. चोरून लपून रॅकेट लपून टेबल टेनिस खेळायला जायचो 3 महिने झाले. तिथे लोक म्हणजे तुम्ही कसं काय आले रॅकेट? म्हटलं घरी सामान आलं पाहिजे, वॉकिंग करायला चाललोय म्हणून.
1: अच्छा.
0: म्हणजे कधी कधी खोटं बोलून पण. आणि मग शाळेत आवड होतीच, फुटबॉल, हॉकी, बास्केटबॉल, खो खो रनिंगची लहानपणा ते सर आमचे होते साहेबराबाई, त्यांनी बाळकडून दिलं होतं आम्हाला. कॉलेजला पण सायन्सला ऍडमिशन घेतली. मॅथ्स सर आमचे होते सर, मॅथ्स कच्च होतं, म्हणजे हायस्कूलचं मॅथ्स कच्च होऊन गेलं थोडस. इतिहास सणवाळ्या पाटणा असायच्या, कंटाळा यायचा, हे पुस्तक वाचत सुरुवात. त्यानंतर मग ते इतिहास पुस्तक गोष्टी पुस्तक म्हणून वाचायला लागलो.
1: अच्छा,
0: असे शिवाजी महाराज होते, असे गांधीजी होते, असे हिटलर होते, सगळे स्टोरी प्रमाणे वाचतो. आणि मॅथ्सला मग आमचे दडे सर होते, त्यांनी माझ्या 9वी 10वीला मॅथ्स घेतला. सगळ्यांनी हायर मॅथ्स घेतलं, मी पण हायर मॅथ्स घेतलं. हायर मॅथ्सला फर्स्ट क्लास पडलं.
1: अरे वा.
0: नंतर मग ते म्हणे की शेवटच्या सर म्हणतो सोशल स्टडीज म्हणजे जिओग्राफी सिव्हिक्स आणि मॅथ्स असतात ना हिस्ट्री, ते घ्यायला लागला. स्पेशल जिओग्राफी घेतला, तो कॅन्सल केला. ते घेऊन पास झालो, म्हणजे सेकंड क्लासमध्ये झालो. फर्स्ट क्लास काही मिळाला नाही, सेकंड क्लासमध्ये झालो. आणि माझ्या वडील सगळे मित्र कोणी इंजिनिअरिंगला गेलं, काही स्पोर्ट्समध्ये माझ्यासारखे कॉलेजला. आणि असं मग परीक्षा देत देत पहिल्या पिढीला गचका खाला एक पहिला सायन्सला. आमच्याकडे धुळ्याला 6 वाजेपासून पिक्चर लागायचे, 6 ते 9, 9 ते 12, 12 3, 3 ते 6, 7 ते 9, 9 ते 12. ते एक तर असं
1: मस्तीखोरी लहान मुलगा जिवंत होता.
0: हा, विशेष म्हणजे की रेकॉर्ड असं आहे की 9 ते 12 सकाळ, 6 ते 9 तर पाहिलं, तर रात्री 9 ते 12 पर्यंत पाहिलं.
1: पाचशे
0: एवढं पण रेकॉर्ड आहे.
1: अच्छा.
0: आणि दुसरं एक रेकॉर्ड असं आहे की माझा वाढदिवस करायचो आम्ही लहानपणी, गणपती बसवायची लहानपणापासून सोय.
1: अच्छा.
0: गणपती बसवताना ते आरास वगैरे करणं, डोंगर दर्या वगैरे, त्यावेळेस काही गुगल नव्हतं, काही नव्हतं. आपल्याला सजत बनवायचं, मध्ये टाकून ते हिमालय बनवायचे ते. आणि वाढदिवस पण साजरा कसा करायचा, सगळे मित्र माझ्या घरी यायचे, नाटक बसवायचे, राजा राणी, आपले विष्णू, लक्ष्मी, शंकर, पार्वती, असं नाटक बसवायचो. तर असे सगळे दिवस मजेत गेले. आणि नंतर कॉलेजला गेलो, कॉलेजला पण NCC जायचं होतं, तब्येत सर पातळ होतं ना. तिथे सिलेक्शन करणारे लोक म्हणे, हा काय बारका पोरका पळायचं, पहिल्या वेळेस सिलेक्शन नाही झालं NCCला. मग सर आमचे बदाने सर होते, DD बदाने सर, ते NCCचे होते. तर रिक्वेस्ट केली, सर मला तुम्ही कॉम्पिटिशन घ्या सगळं पळा मला. तर त्यांच्यामध्ये मी पहिला आलो. मग त्यांनी मला घेतलं, हाईट पण बसवतो, सगळं बसवतो, फक्त बारीक असल्यामुळे, काटक असल्यामुळे. आणि परिस्थिती एवढी बारीक होती की 1972 दुष्काळ पडला महाराष्ट्रामध्ये, रोजगार आम्ही सुरू झाले तेव्हा. त्यावेळेस 3 रुपये रोजाने काम पण केलं तिथे जाऊन.
1: अरे वा.
0: इंग्लिश मिडियमची शाळेचे पुस्तकं, ड्रेस सगळं झालं माझं तेवढ्याचे. आणि 10वीला असताना आपले अरविंद निलंबर साहेब तेव्हा SP होते, जे IG म्हणून रिटायर झाले, DG म्हणून रिटायर झाले. तर त्यांनी त्यावेळेस रोड सेफ्टी पेट्रोल म्हणून नवीन स्क्वॉड स्थापन केलं, त्यावेळेस त्यांनी मान्य घेतलं.
1: RSP ना,
0: RSP. तर त्यावेळेस मी पहिले तिथे त्या स्क्वॉड मध्ये होतो.
1: ओके. म्हणजे मग फॉरेस्टची काय एंट्रन्स एक्झाम दिली का?
0: नाही, मग कॉलेजला गेल्यानंतर मग MPSCला जायचं. मग तेव्हा PSI वगैरे, आर्मीचं डोक्यात वेळ होतं. NCC सर्टिफिकेट पास झालो, C सर्टिफिकेट पास झालो. नंतर मराठा इन्फंट्रीचं बेळगावला आपलं आहे ना, मराठा लाईट इन्फंट्री, तिथे एक महिन्याचा कोर्स केला. कामटीला नागपूरला मिलिटरीचा कॅम्प केला. तेव्हा डोक्यात फक्त मिलिटरीच घुसायचं एवढंच होतं. आणि देशभक्ती तर नसासच भरली. अजूनपर्यंत एकही झेंडा म्हणून टाळेल
1: नाही.
0: फक्त आजारी असताना बळजबरी मग ते TV समोर झेंडा म्हणून केलं.
1: क्या बात है.
0: दिल्लीवर झेंडा फडकल तेव्हा राष्ट्रपतींचे असते तेव्हा, पण टाळलं नाही कधी. आणि मग MPSCची परीक्षा आमची ती तेव्हा रेंज फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पदांची परीक्षा निघाली होती. PSIला पण परीक्षेला गेलो होतो, MPSCची परीक्षा दिली. पण PSI व्हायचं नव्हतं, मग ओव्हरला गेलोच नाही.
1: अच्छा.
0: नंतर मग MPSCची दिले, 8 मित्र आम्ही गेलो फिरायला. त्या स्पेशल सब्जेक्ट मॅथ्स घेतला, जो मला सगळ्यात कठीण जायचा.
1: ओके.
0: आणि BSCला मी तेव्हा होतो, SY BSCला, तेव्हा माझा विषय होता केमिस्ट्री, बायोलॉजी आणि झुऑलॉजी, म्हणजे B ग्रुप होता. MPSCला घेतला विषय मॅथ्स 200 मार्काचा. पण एक होतं की समजा 100 मार्क झाले 100 मार्काचे 100 मिळायलाच पाहिजे, बाकीचा पेपर सोडून द्यायचा नाही करायचं. 200 मार्कापैकी 150 सोडवलं आणि 50 मार्क सोडवलं, 150 पैकी 149 मिळालं तुम्हाला त्या मार्क. आणि मित्र म्हणे, चला आता काय पेपर देतो, झाला का? म्हटलं झाला माझा पेपर. समोर पिक्चर मिळतो सर, 2 पिक्चर 5 बसलो. असं त्यावेळेस सेमिस्टर पद होती BSCला. तर अभ्यास करायचं म्हटलं तर एकदा बसलं की मग ते पाठवून द्यायचं.
1: एक पाठी,
0: हा एक पाठी नाही म्हणता, असं मेमरी होऊन द्यायची बा थोडीशी. आणि पण माइंड फ्रेश राहायचं, मग काय करायचं. आता समजा 3 वाजता पेपर आहे, 3 ते 4, 6 12-3 पिक्चर पाहायचा आणि मग पेपर द्यायचा. मग हा मग तो पेपर लिहायचा.
1: मग फॉरेस्ट ऑफिस मध्ये गेला?
0: नाही, MPSCची परीक्षा दिली. मग त्यावेळेस अचानक मेसेज आला की तुम्हाला इंटरव्ह्यू द्यायचा. 1979 साली परीक्षा दिली, 80 मार्चला इंटरव्ह्यूला गेलो. तिथं पण सगळे मोठे त्या फक्त एकच सेट होतं मुंबई आणि 20 जागा भरायच्या होत्या आमच्याला. तर ते म्हणजे 12वी पासच्या बेसवर गेलो मी. 12वी पास बीएससीला होतो पण बीएससी नाही झालं पूर्ण माझं. तर 12वीच्या बेसवर 2 वर्ष ट्रेनिंग होतं आणि बीएससी केलं तर 1 वर्ष ट्रेनिंग होतं. तिथे होते आमचे चेअरमन त्यावेळेस देवधर साहेब. ते प्रश्न मराठीतून विचारायचे. नंतर डॉक्टर सुरेश होते असिस्टंट चेअरमन व्हाईस चेअरमन, ते इंग्लिशमध्ये विचारायचे. नंतर चीफ कॉन्झर्वेटर ऑफ फॉरेस्ट आय एम कुरेशी होते, ते हिंदीमध्ये विचारायचे. आज असं ड्रेस होता काय वगैरे घालून. त्यांना सांगितलं की बाब मराठीमध्ये, त्यांनी मराठी उत्तर दिलं, इंग्लिशमध्ये विचारलं इंग्लिशमध्ये उत्तर दिलं आणि हिंदीमध्ये उत्तर दिलं तर हिंदीमध्ये दिलं. त्यामुळे आपली तब्येत सोबत 26 किलोमीटर चालत, तेव्हा टेस्ट होती.
1: अरे बापरे,
0: 4 तास 26 किलोमीटर जायचं.
1: ओके,
0: म्हटलं सर काहीच नाही, म्हटलं मी 32 किलोमीटर पायी आलोय मुंबईहून पनवेल, पनवेल ते मुंबई पायी आलोय म्हटलं. अरे कस काय म्हणे, म्हटलं आता 12 भेटल गेलो घराला कुरूप होतो, पैसे फक्त 60 पैसे खिशत होते.
1: अच्छा,
0: आता रस्ते माहित नव्हते, मुंबईला काही GPS नव्हते, मॅप वगैरे काही नव्हते आणि लोकल ट्रेन पण नव्हते काही जास्त. एक 50 पैशाचा पाव घेता, 25 पैसे चहा होती आणि पायपे निघालो पनवेल रात्री. संध्याकाळी 6 निघालो, रात्री 2 वाजता मुंबईत पोहोचलो.
1: बापरे,
0: हे माहित नव्हतं मुंबईच्या कुठे टोकाला निघू. तेव्हा तो क्रिक बीच वैसे आपले वाशी होतं ना, वाशी नवी मुंबई वगैरे सगळं तेव्हा जंगल होतं, काहीच नव्हतं. त्या जंगलात रात्री 2 वाजता प्रवास करत करत कुर्ल्याला, कुर्ल्याहून तेव्हा कुर्ल्याला राहायचे आत्या वगैरे झालं. तेव्हा इतक्या रात्री कुठला काही नाही म्हटलं, पनवेलला गेलो भेटायला. ते घरी कोण होते, पायपाय आलो, पायपायला म्हणे एवढं 35 किलोमीटर. म्हटलं हो, काही वाटलं नाही जंगल भीती वाटलं म्हणून नाही. तो क्रिक बीच सुनसान होता तेव्हा, म्हणजे तो आजूबाजू सगळे जंगल आहेत ना. त्यावेळेस बरं डेअरिंग असं होतं की आपण लोक सांगायचे इथं भूत आहे, इथं जाऊ नको. तुम्ही मुद्दाम तिथे जाऊन बसायचो.
1: अच्छा,
0: ते
1: म्हणजे बंडखोर स्वभाव पहिल्यापासून.
0: हा, भीती नव्हती माहिती, म्हणजे मृत्यू येणार तर कधी येणारच आहे, तो आज किंवा उदय येईल, तो आज येईल का उदय येईल त्याच्यासाठी कशाला घाबरत. आपलं जेवढं जीवन जगायचं तेवढं जगायचं ना आपण.
1: क्या बात आहे, बोलतो बोलतो 1/2 तास झालाय. पुढच्या रविवारी हा विषय आपण कंटिन्यू करू.
0: येस,
1: पण सॅल्यूट,
0: थँक्यू.
1: पहिल्यापासूनच म्हणजे पॉझिटिव्ह होतात, त्याचा नंतरच्या जीवनात किती फायदा होतोय. म्हणजे बाळाचे पाय पाळणार दिसतात तसला प्रकार आहे, नाही का? रामराम मंडळी, काही गरज वाटली तर भेटूया.

ಎಫ್ಎಂ ಬ್ಯಾಂಡ್ 91.9 ಸಹ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಳಧ್ವನಿ. ಅಪಣೆ ಕಥಾ ಹಾತ್ ರೇಡಿಯೋ ಮಂಗಳಧ್ವನಿ 91.9 ಸಹ ಎಫ್ಎಂ. तुम्ही ट्यून केला आहे मंगलध्वनी 89.6 मनाशी जुडणारा मातीशी बोलणारा आपला रेडिओ रेडिओ मंगलध्वनी. मनातलं गाव गावातलं मन.

तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज. तुम्ही ट्यून केला आहे रेडिओ मंगलध्वनी 89.6 आपल्या अमळनेरचा आवाज.